ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक प्रार्थना, एक असतो तोही आपलासा, त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
3: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोते हो, आरोग्य मंत्र या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेत असतो विविध आजारांविषयी, आणि यासाठी आपण सुप्रसिद्ध अशा डॉक्टर तज्ज्ञांना निमंत्रित करत असतो. आजही आपण आरोग्य मंत्र या कार्यक्रमामध्ये स्त्री रोग याविषयी आपण जाणून घेणार आहोत. कॉमन आजार काय असतात त्याविषयी, आणि त्याचे उपाय पण कसे असू शकतात, उपचार कसे असू शकतात, त्याचे प्रिकॉशन कसे घेतले पाहिजेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे डॉक्टर श्रेया पंदरकर यांना. त्या स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. त्यांचं MBBS वैशंपाई मेडिकल कॉलेज सोलापूर इथे झालेलं आहे. सध्या ते MS करत आहेत, OBGYN ते पण करत आहेत आपल्या तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नेरूळ मुंबई इथे. आणि आज त्या धाराशिवमध्ये कॅम्पसाठी आलेले आहेत, आणि त्यांनी रेडिओ तेरणाला व्हिजिट करून आज आपल्याला आपले जे महिलांचे आजार असतात विविध त्याविषयी ते आपल्या सर्वांना माहिती देणार आहेत. मी सर्वप्रथम डॉक्टर श्रेया पंदरकरजी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या.
4: थँक्यू, थँक्यू सो मच.
3: सर्वप्रथम तर श्रेया, आपण सोलापूरमध्ये आपलं MBBS झालं, त्यामुळे आपण या भागाशी थोडेसे सुपरिचित आहात, त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे तुम्हाला काय म्हणतात त्याला ते कम्फर्ट वाटत असणार आहे
4: खूप जास्त.
3: अच्छा, तर आपण धाराशिवमध्ये आलात, आज कॅम्पमध्ये आलेला आहात, तर तुम्हाला काय अनुभव आला तो अगोदर सांगा.
4: चांगला होता कॅम्प, लोकही चांगले आहेत तसे बोलायला. आवर्जून आले म्हणजे इतकं, म्हणजे अवेअरनेस हेल्थ रिगार्डिंग इतकी जास्त आहे, त्या ते बघून मी जास्त खुश होते. म्हणजे असं नसतं की जर हेल्थ कॅम्प असेल तर खूप वेळा होतं की लोक हेल्थला निग्लेक्ट करून येत नाही, पण आम्ही म्हणजे आय वॉज अमेझ्ड अँड हॅपी की लोकांना इतकी अवेअरनेस आहे. आणि फक्त असं नाही की फक्त एज्युकेटेड किंवा यंग पीपल, म्हणजे असं नाही, ओल्ड लोक पण, म्हणजे म्हातारे लोक होते, त्यांनाही वाटत होतं की हा आपल्याला त्रास होत आहे म्हणून ते आलेले. म्हणजे काय त्रास होतो आहे, काय त्रास नाही होते असं तसं, म्हणजे आम्ही त्यांना नीट काउन्सिलही केलं. म्हणजे आय थिंक सो मोस्ट इम्पॉर्टंट इज सेल्फ अवेअरनेस रिगार्डिंग की तुम्हाला त्रास होत आहे, आणि नंतर असतं की तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची आहे, तर मग चांगला तसा प्रतिसाद होता.
3: अच्छा, आणि खास करून आज आपण ज्या स्त्रियांच्या आजारांविषयी, महिलांच्या आजारांविषयी बोलणार आहोत, तर महिलांशी संवाद साधताना तुम्हाला काही जाणवलं, काही नवीन जुनं समजा असं काय पद्धतीने महिला खरंच अवेअर आहेत नाही आहेत त्यांच्या आजार
4: आहेत आहेत. म्हणजे मी जसं मला वाटलेलं की मे बी थोडे इग्नोरंट असतील किंवा कामात ते खूप जास्त बिझी असेल म्हणून ते हेल्थला इग्नोर करत असतील, पण नाही. म्हणजे त्यांच्या होतं मनात की मे बी मला बॉडी पेन होत आहे किंवा मला पिरियड्सचा प्रॉब्लेम होत आहे किंवा बाकी काही हॉर्मोनल इश्यूज, किंवा 2-3 आज प्रेग्नंट लेडीज पण आलेले सांगायला की मॅम हा त्रास होत आहे, तो त्रास होत आहे. म्हणजे असं, म्हणजे पीपल वर अवेअर अँड दे न्यू की आपल्याला यायचं आहे, म्हणजे असं. आणि ते आले, आम्ही त्यांना नीट काउन्सिलही केलं की ही गोळी घ्या, ती गोळी घ्या, असं करा, तसं करा. म्हणजे
3: अच्छा, तर डॉक्टर श्रेया पंदरकरजी, आता जसं आपण म्हटलं की काही महिलांनी येऊन आपल्याशी चर्चा केली त्यांच्या आजारांविषयी, तर आपण त्याच गोष्टीला पुढे घेऊन जाऊयात की तुमच्या निदर्शनामध्ये, तुमच्या ड्युरिंग MBBSच्या पिरियडमध्ये असेल किंवा आता जस्ट तुम्ही MS पण करताय समजा, तर तुम्हाला असे महिलांमध्ये कॉमन असे आजार कुठले आहेत की जे तुमच्या निदर्शनास येतात?
4: आता तर मला खूप जास्त जे असं हे वाटत आहे इज की इनफर्टिलिटी. कन्सीव्ह करायला त्यांना खूपच जास्त प्रॉब्लेम होत आहे. सेकंड आणि त्याचा मेन, म्हणजे खूप लोकांना, म्हणजे असं आता मेन कॉज नाही पण जितकं मी पाहिलं आहे की ते का कन्सीव्ह नाही करू शकत आहे, द रिझन इज PCOD. आणि मी असे खूप सारे असेही पाहिले आहेत केसेस की PCOD नसून पण ते कन्सिव्ह नाही करू शकत आहे, म्हणजे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत पण तरीही त्यांना जमत नाहीये कन्सिव्ह करताना. किंवा मग बाकीचे सगळे जसे म्हणजे त्यांचे अॅनाटॉमिकल इश्यूज होते त्यांना, की मे बी युट्रस मध्ये प्रॉब्लेम आहे किंवा फेलोपियन ट्यूब, ओव्हरीज, म्हणजे नाही का बरोबर अंडाशय बनत नाहीये, बरोबर एग फॉर्म होत नाहीये, बाकीचे रिझन्स आहेत म्हणजे तेही एक कॉज आहे. आणि दुसरं मला रिझन वाटतंय लाईफस्टाईल, खूप जास्त हॉर्मोनल प्रॉब्लेम, म्हणजे ते आय थिंक सो दॅट इज द मेन प्रॉब्लेम राईट नाऊ. की म्हणजे त्यांना माहिती आहे की वेट लॉस करायची गरज आहे किंवा हेल्दी डाएट करायची गरज आहे, ते आय थिंक सो वन ऑफ द मेन रिझन्स आहे की त्यांना, म्हणजे मेन इन्फर्टिलिटी आणि दुसरं की त्यांचे पिरियड्स पण नॉन रेग्युलर नाही आहेत. म्हणजे असेही केसेस आहेत की ज्यांना मंथ्स, सिक्स मंथ्स, सेव्हन मंथ्स, इयर्स पिरियड्स येत नाही. आणि आम्ही असेही केसेस पाहिलेत की ज्यांना एका महिन्यामध्ये दोन ते तीन वेळा ही पिरियड्स येतात. येस, इट इज व्हेरी कॉमन, म्हणजे आम्ही असेही केसेस पाहिले आहेत. तर मग अशा लोकांना मग कन्सिव्ह, म्हणजे ऍट दी एंड इट ऑल गोज डाऊन टू की त्यांना कन्सिव्ह करता येत नाही. ते येतात किंवा कारण की आधी दे नो, त्यांना अवेअरनेस असते की हा हा प्रॉब्लेम होत आहे, बट ऍट दी एंड त्यांना त्यांचे मेन्सेस रेग्युलराइज का करायचे आहेत कारण की दे वॉन्ट टू कन्सिव्ह असं. तेव्हा जाऊन आपल्याला रिअलाइज होतं की अच्छा हे प्रॉब्लेम्स आहेत का, ते प्रॉब्लेम्स आहे असं. तर मग मेन तर म्हणजे आम्ही जे पाहिलेत, खूप लोकांना थायरॉइडचा प्रॉब्लेम असतो, थायरॉइडमध्ये मग वेट इन्क्रीज होतं त्यांचं, मग त्यांना म्हणजे मेन्सेस इरेग्युलॅरिटी वगैरे त्यांना जाणवते. मग आम्ही मग तेच म्हणतो त्यांना की तुम्ही बेसिक्सपासून स्टार्ट करा, फर्स्ट ऑफ ऑल गोज एक्सरसाइज, मग त्यानंतर मेडिकेशन्स, म्हणजे आम्ही आणि हेल्दी फूड ऍक्च्युली ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. की म्हणजे इतके सिव्हिअरली ओबीज असतात ते की नाही, म्हणजे त्यांना ते फुल ते दिसून येतं नाही का. आणि त्यानंतर मग एकतर वेट गेन इतका जास्त होतो की मग हॉर्मोनल प्रॉब्लेम्स, लाईक गर्ल्समध्ये पण मग टेस्टॉस्टेरॉन लेवल खूप जास्त असते, तेही पाहिलं आम्ही. तर मग ॲट दी एंड इट ऑल गोल्स की म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल तुमची लाईफस्टाईल, एक्सरसाइज, एव्हरीथिंग, मग त्यानंतर आपण मेडिकेशन स्टार्ट करतो. जर तेही नाही झालं तर मग आपल्याला मे बी आपल्याला कुठलं सर्जिकल इंटरव्हेन्शन किंवा काहीतरी करावं लागतं. तर मग बिफोर म्हणजे हे खूप जास्त कॉमन आहे सध्या, मोर देन आय थिंक सो प्रेग्नन्सी रिलेटेड किंवा आफ्टर प्रेग्नन्सी जे प्रॉब्लेम्स होत आहेत, गायनॅक प्रॉब्लेम्स खूप जास्त वाढत आहेत. की म्हणजे असं आम्ही अशी केसेस पाहिले जे असं त्यांना माहिती आहे की सपोज ती आता 25-26 इयर्सची आहे आणि तिला ऍट द एज ऑफ 15 पिरियड झालेत, ती शी इज व्हेरी वेल अवेअर की तिला 10 इयर्स पासून मेन्सेस रेग्युलर नाही आहेत, की तिला 2 वर्षात एकदा येतात किंवा 6 मंथ्समध्ये 1-2 येत आहेत. मग त्यांना ते आत्ता रिअलाइज होतं की नाही, म्हणजे तर ते आय थिंक सो ते सेल्फ अवेअरनेस पण खूप जास्त गरजेचे आहे, रिअलायझेशन की जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम होत आहे तेव्हा तुम्ही इमिडिएटली या. कारण की मग म्हणजे प्रॉब्लेम हा होतो की मग बॉडी युज टू होऊन जाते ना त्या सायकलला, मग नंतर जेव्हा तुम्ही 10 वर्षांनी ट्रीटमेंट घ्यायला येता थोडं डिफिकल्ट असतं मग ते सगळं पुन्हा रिव्हर्स बॅक करायला की दॅट इट शुड गो टू नॉर्मल असं. तर मग ते पाहिलं
3: मी. अच्छा, तुम्ही खूप पुढे गेलात तसं, कारण काही क्वेश्चन माझ्या डोक्यामध्ये चालवतात त्याचा अन्सर तर खरं मिळालं, पण तरी सुद्धा मी परत एकदा मी थोडीशी आठवण करून देतो सर्वांना की डॉक्टर श्रेया पंदरकर यांच्याशी आपण चर्चा करत आहोत, त्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि सध्या तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मुंबई इथे, नेरूळ मुंबई इथे एम एस करत आहेत OBGYN याच्यामध्ये. तर जसं तुम्ही म्हटलात की लाईफस्टाईल आणि हे तर आम्हाला खूप म्हणजे ऐकायला मिळायचं अगोदर न्यूजमध्ये, पण ते खूप शहरी भागामध्ये होतं, मुंबईमध्ये होतं, पुण्यामध्ये होतं असं ऐकायला मिळायचं. तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे ते सांगा.
4: नाही, मला असं वाटतं की ते सगळीकडे एक्झिस्ट करतं, म्हणजे इनफॅक्ट मी आज पण आलेले कॅम्पला तरीही आय सॉ फिमेल्स की दे हॅड द सेम प्रॉब्लेम्स. ते फक्त असं नाही आहे की ते फक्त पुणे किंवा मुंबईमध्ये एक्झिस्ट करतं. इनफॅक्ट जेव्हा माझं MBBS सोलापूरमध्ये होतं
3: तेव्हा म्हटलं म्हणून मी हा प्रश्न विचारला,
4: म्हणजे जेव्हा मी सोलापूरलाही होते तेव्हा पण आम्ही PHC मध्ये काम करायचो, तेव्हा पण गर्ल्स यूज टू कम विथ द सेम कंप्लेन्स की त्यांना PCOD आहे, त्यांचे मेन्सेस इरेग्युलर आहेत. म्हणजे आय थिंक सो आता ते खूप असं ग्लोबलाइज झालंय, ते लाईफस्टाईल आय थिंक सो सगळीकडे असं, ते फक्त एका सर्टन पर्टिक्युलर एरियापर्यंत नाही राहिलंय की फक्त पुणे मुंबई किंवा बिग सिटीज मध्ये हा प्रॉब्लेम होत आहे. कारण की इनफॅक्ट आज पण मी जेव्हा आलेले तेव्हा पण मी पाहिलं की खूप फिमेल्स आलेले कंप्लेन्स ने की मेन्सेस रेग्युलर नाही आहेत, म्हणजे दे हॅड चिल्ड्रन, त्यांना होते मुलं, पण ते 30-35 इयर्सचे आहेत. या एज मध्ये पण जरी तुमचे मेन्सेस इरेग्युलर होणं नॉर्मल नाही आहे कारण की, तर मग त्यांनाही सेम कंप्लेन्स होते. मग आम्ही बोललोय त्यांना की तुम्हाला सोनोग्राफी वगैरे वगैरे करून मग पुढे असेसमेंट करून.
3: आता डॉक्टर श्रेया, मी आता या ठिकाणी हा एक प्रश्न माझ्या डोक्यात निर्माण होतो, ऍज अ यू आर ऑल्सो यंगर डॉक्टर, तर जे आमच्याकडल्या भागामध्ये किंवा जे आम्हाला ऐकायला येतं नेहमी की लग्न उशिरा होणं म्हणजे अँबिशियस असतात, करिअर करायचं असतं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. लाईफस्टाईल हा तर मेन पार्ट आहे ते आपण समजू शकतो. काही गोष्टी तुम्ही ज्या मेडिकल टर्ममध्ये ज्या सांगितलेल्या आहेत समजा त्या पण आपण समजू शकतो. पण तुम्हाला काय वाटतं की लाईफस्टाईल ओव्हर अँबिशियस असणं किंवा तो एजचा जो एक बाय नॅचरल नैसर्गिक जर आपण तो कालावधी आहे तो जर सुटलेला असेल तर तुम्हाला काय वाटतं की या सर्व गोष्टीमध्ये आपण कशा पद्धतीनं प्रिकॉशन घ्यायला हवेत किंवा काळजी घ्यायला हवी की आपण आपलं लग्न आता उशिरा होत असतं किंवा ह्या सगळ्या गोष्टीला धरून तुम्हाला काय सजेशन तुम्ही असं देऊ इच्छिता की काय नेमकं याच्यात करायला हवं?
4: म्हणजे इट इज फाईन की यू आर ओव्हर अँबिशियस अँड एव्हरीथिंग, बट मला असं वाटतं की ॲट दी एंड प्रायोरिटीज पण खूप सेट असायला हवे असं मला वाटतं. कारण की मे बी आपण करिअरमध्ये खूप पुढे आपण विचार करतो सगळं आणि मग आपण मे बी विसरून जातो किंवा काय म्हणजे मग एज निघून जाते. मग तेव्हा म्हणजे खूप लोकांना मी असं पाहिलं रिअलाइज होतं की नाही नाही आता मला कन्सिव्ह करायचं आहे आणि मग त्यांना तो प्रॉब्लेम स्टार्ट होतो. सो आय फील की ते रिअलायझेशन आणि अटेन्शन असणं पण खूप जास्त गरजेचं आहे की दो युअर 27-28 आणि तुम्हाला ॲम्बिशन आहे त्या कामाचं, बट बॅक ऑफ द माइंड यू शुड रिअलाइज की प्लॅन करायला हवं. कारण की 30s नंतर प्लॅन करतो फाईन, बट स्टील थोडं रिस्की असतं. कारण की विथ एज एकतर फर्स्ट ऑफ ऑल प्रेग्नन्सी ठेवणं खूप अवघड होऊन जातं, दुसरी गोष्ट जर एल्डरली मदर्समध्ये डाऊन सिंड्रोमचे खूप जास्त हे आहे तर मग ते लोक ते रिअल आणि ऍक्च्युली इट्स नॉट ओनली डाऊन सिंड्रोम बट अदर डिफेक्ट्स इज वेल. म्हणजे ते आता मेन ऍक्च्युली डाऊन सिंड्रोम आपण म्हणतो आणि ते खूप जास्त कॉमनही आहे, पण बाकीचे पण म्हणजे जेनेटिकल डिफेक्ट्स वगैरे ते थोडे एल्डरली एजमध्ये जास्त दिसून येतात. तर मग ते अटेन्शन ते खूप जास्त गरजेचं आहे. कारण की आम्ही असे पाहिले की म्हणजे दे आर 28-29 आणि थोडे हॉर्मोनल प्रॉब्लेम्स दिसतात, रिपोर्ट्समध्ये दिसतंय की मे बी शुगर वाढत आहे किंवा हा प्रॉब्लेम होत आहे त्यांना, बट दे लाईक नो आम्ही प्लॅन नाही करत आहे. मग आम्ही त्यांना थोडं करतो काउन्सिल की नाही म्हणजे यू शुड स्टार्ट प्लॅनिंग, इट इज इम्पॉर्टंट. कारण की एकतर यू आर 28-29 or 30 आणि जर तुम्ही फर्स्ट बेबी प्लॅन नाही केलं अँड इफ यू वॉन्ट अ सेकंड चाइल्ड एज वेल, मग ते खूप पुढे होऊन जातं सगळं अँड मग रिस्क एज वेल तेवढेच वाढतात त्यांचे.
3: आता ऍज अ एक्सपर्ट डॉक्टर म्हणून तुम्ही बऱ्याचशा टेस्ट सजेस्ट करता, म्हणजे एखादी महिला जर तुमच्याकडे येत असेल ती आपल्याला त्याविषयी चर्चा करायची की ड्युरिंग प्रेग्नन्सी आणि आफ्टर प्रेग्नन्सी आणि ते प्रेग्नन्सी होण्याच्या अगोदरची काय काळजी, हे तीन टप्प्यातला विषय जो आहे तो पण तुम्ही एक्सप्लेन करा. पण त्याच्या अगोदर एक असा प्रश्न विचारायचा होता की जो एक कॉमनली बोलला जातो तो म्हणजे असं की डॉक्टरांकडे कुठलाही पेशंट गेला म्हणजे खास करून आता महिला आपला असा विषय चालू आहे म्हणून आणि जर समजा ते प्रेग्नेंट असेल आणि तुम्ही खूप अशा वेगवेगळ्या डिफरंट टेस्ट सांगता, मग ते अॅम्युनि टेस्ट असेल किंवा अजून कुठल्याही समजा तुम्ही डाऊन सिंड्रोमचा विषय काढला म्हणून ते म्हणतात तुम्ही उगीच टेस्ट सांगतात म्हणून एवढं निघतं, आमच्या जुन्या काळामध्ये एवढं कुठं काय असा विषय होता, असा पण एखादा विषय येऊ शकतो. तर तुम्ही त्या बाबतीत पण सांगावं की हे तुम्ही टेस्ट या सगळ्या सजेस्ट करतायत, अर्थात टेक्नॉलॉजी आलेली आहे, सायन्स आहे त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी, तर तुम्ही त्या बाबतीत काय सांगाल? कारण त्याचा रेशो पण बरेच जण सांगतात की त्याचा खूप रेशो कमी आहे, म्हणजे 0.1% मध्ये सुद्धा येईल का नाही सांगता येत.
4: बट द थिंग इज सी ओके मला तुमचा कळतंय कन्सर्न. आपण म्हणू की मे बी 0.1% किंवा 1% ऑफ द पॉप्युलेशनमध्ये असू शकतं, पण आपल्याला काय माहिती की तो पेशंट त्या 1%मध्ये आहे की नाही, ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि ते टेस्ट सांगणं आमचं काम आहे, कारण की प्रिव्हेन्शन ऑफ दॅट थिंग इज आर वर्क ॲट दी एंड. तुम्ही काउन्सिलिंगसाठी का येत आहात हो की नाही? आता जेव्हा आमच्याकडे पेशंट येतो तेव्हा आम्ही त्यांना सगळे टेस्ट देतो कारण की ते गरजेचे आहेत. आता आम्ही त्यांना शुगरची टेस्ट दिली, ते म्हणतात नाही नाही ये क्यू करणे की जरूरत आहे, गरजेचं आहे ना. आफ्टर 20 weeks इफ युअर डायग्नोस्ड एज अ GDM तुमच्या बेबीचा वेट वाढणारच आहे, सगळं तुम्हाला हे करणं गरजेचंच आहे. आता आम्ही ड्युअल मार्कर टेस्ट फॉर डाऊन सिंड्रोम आम्ही 11-13 weeks सांगतो, ते जर नाही झालं तरी आम्ही टिल 20 weeks आम्ही क्वाड्रपल मार्कर सांगतोच. तसं आहे ते आणि ते करणं नाही करणं त्यांचं काम आहे, पण वी विल
3: ऍडवाईज
4: बिकॉज आय स्टील रिमेंबर दिस केस जे आलेलं की एक आम्ही बेबी डिलिव्हर केलेलं आणि मग ही पीडियाट्रिक्स नंतर ते बेबी पीडियाट्रिक्सकडे कारण की त्या बेबीच्या हार्टमध्ये होल होत आणि त्यांनी फिटल 2D इको नव्हता केला. आम्ही सगळ्यांना सांगतो फिटल 2D इको करायला, ते इम्पॉर्टंट असतं. आम्ही दर एका गोष्टी मागे तथ्य आणि अर्थ आहे, ते फक्त तुमचं परसेप्शन आहे की ते गरजेचं आहे की नाही. आता आम्ही सगळ्यांना म्हणतो बिफोर प्रेग्नन्सी इफ द मदर इज प्रेग्नंट आम्ही म्हणतो त्यांना की थायरॉइडची टेस्ट करा, बट दे लाईक नो खूप एक्सपेन्सिव्ह आहे आम्हाला परवडत नाही. देन दॅट इज युअर रिस्क. कारण की जर तुमच्या बेबीला जर हायपोथायरॉइडिझम झाला, तुम्हाला जर हायपोथायरॉइडिझम आहे, द बेबी इज प्रोन फॉर मेंटल रिटार्डेशन. तसं आहे ते म्हणजे सपोज जर त्यांनी तो टेस्ट नाही केलं आणि जर मदरला थायरॉइड आहे तर मग बेबी इज व्हेरी प्रोन फॉर मेंटल रिटार्डेशन, म्हणजे बेबीचं आयक्यू लेस असू शकतं. देन दॅट इज ऑन देम, कारण की आम्ही तर सांगत आहोत त्यांना प्री अँटीनेटल हे सगळे टेस्ट करायला. तर इट इज ऑल अबाउट द परसेप्शन. अँड सेकंड थिंग आय फील इज अ ट्रस्ट ऑन द डॉक्टर एज वेल, की जर आम्ही सांगत आहोत तर त्यामागे काहीतरी अर्थ आहे.
3: हा, कारण की ते आपल्या भल्यासाठी
4: आहे, ते तुमच्या भल्यासाठी. आम्हाला आम्हाला आम्ही त्यांना तेच म्हणतो की तुम्ही आम्ही तुम्हाला हे टेस्ट देतो, मला काहीच भेटत नाहीये, नो सीयूटी, नो नथिंग, कारण की वी आर वर्किंग फॉर द हॉस्पिटल, दे कम टू अस. आम्ही त्यांना सांगतो हे करा, ते आता त्यांचं आहे करायचंय की नाही. म्हणजे आम्ही लिटरली खूप पेशंट्सला या लँग्वेजमध्ये सांगितलं की हे बघा, आम्ही तुम्हाला हे तुमच्या भल्यासाठी सांगतोय, आम्हाला काहीच फायदा नाहीये, म्हणजे तुम्हाला फोर्स करून की तुम्ही हे करा. म्हणजे
3: तर श्रोते, आपण ही खूप छान अशी माहिती ऐकत आहोत, ते डॉक्टर श्रेया पंदरकर यांच्याकडून. ते आता सध्या एम एस करत आहेत OBGYN तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नेरूळ इथे. तेव्हा आता आपण जो मागाचा प्रश्न होता तो म्हणजे असाच की आता चला ठीक आहे, तुम्ही तर ह्या सगळ्या गोष्टींना अवेअर केलेला आहे आणि हे सगळं अवेअर झाल्यानंतर एक स्त्री उत्तम आहे आणि आता तिला प्रेग्नन्सी झालेली आहे. तर त्या ड्युरिंग प्रेग्नन्सीच्या ह्या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये आणि नंतर जे आता खूप म्हणजे ज्याच्यावर भारत सरकारनं सुद्धा केलं की पोषण आहार सप्ताह, म्हणजे जे 1000 पहिले दिवस असतात ते खूप महत्वाचे असतात, असं एक याच्यावर खूप जनजागृती सुरू केलेली आहे. तर तुम्ही काय सांगू इच्छिता की जेणेकरून जो ऐकणारा इथला भाग आहे, महिला आहेत, त्या सुद्धा त्याबाबतीत जागृत होतील?
4: म्हणजे ऍक्च्युली पहिले 3 महिने तर आय थिंक सो सर्वात जास्त काळजी
3: प्रेग्नन्सीची,
4: कारण की जे होतं पहिल्या 3 महिन्यामध्येच होतं. तर मग आम्ही सगळ्यांना नेहमी फोलिक ऍसिड प्रिस्क्राईब करतो, 3 मंथ्स कंपल्सरी घ्यायचं असतं, कारण की बेबीची डेव्हलपमेंट त्याच्यावर खूप जास्त अवलंबून असते. अँड मोर दॅन द डेव्हलपमेंट द न्यूरल डेव्हलपमेंट ती खूप जास्त डिपेंडंट असते. सो तेवढं फोलिक ॲसिड डेली घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट डाएट, नीट जेवण करायचं, म्हणजे स्टेबल राहणं, काळजी घेणं, कारण की मॅक्झिमम अबॉर्शन्स जर पाहिले असतील तर मग फर्स्ट 3 मंथ्समध्येच होतात, म्हणजे मोस्टली तरी, म्हणजे जितके जर झाले तरी पण, तर मग तेव्हा. आणि सेकंड थिंग आय फील इज की जे मेन USGs असतात, सोनोग्राफीज असतात, ते फर्स्ट 3 मंथ्सचेच असतात, म्हणजे ते नीट करणं, जसं एन्टी स्कॅन आम्ही सगळ्यांना सांगतो करणं गरजेचं आहे, ते खूप लोक मिस करतात. तर मग ते जास्त इम्पॉर्टंट आहे मला असं वाटतं. फर्स्ट इज डायट, मेडिकेशन्स अँड द टेस्ट, म्हणजे जे कारण की कुठली जर प्रेग्नंट फिमेल आमच्याकडे येते तर आम्ही त्यांना फर्स्ट 3 मंथ्समध्येच सगळे इम्पॉर्टंट टेस्ट सांगतो. जर ते झाले असतील तर काय प्रॉब्लेम नसतो, कारण की ते खूप जास्त
3: इम्पॉर्टंट.
4: 3 मंथ्स मग अनॉमली स्कॅन आम्ही सांगतो, तेही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की सपोज जर बेबीला काही प्रॉब्लेम असला किंवा काय, तर मग ते बिफोर 24 वीक्स डायग्नोज होणं पण खूप जास्त गरजेचं आहे, कारण की त्यानंतर मग आपण काय करू शकत नाही. तर मग ते म्हणजे आम्ही, आणि द थिंग इज की आम्ही सगळ्यांना सांगतो हे करून घ्या, करणं नाही करणं ऍब्सोल्युटली.
3: एज फॅक्टर येणार नाही मध्ये, तुम्ही
4: येतो
3: नाही एज फॅक्टर, म्हणजे समजा जे 20-22 वर्षाची प्रेग्नंट वुमन असेल, म्हणजे 35 वर्षाची असेल, तुम्ही
4: सगळ्यांनीच करायचं असतं. आणि म्हणजे इफ द वन हु इज एल्डरली, त्यांनी जास्त काळजी घ्यायला हवी, सगळ्यांनीच घ्यायला हवी, बट द वन हु इज लाईक 30-35 मध्ये त्यांनी थोडी जास्त काळजी घ्यायला हवी, अजून काही नाही. आणि दुसरी गोष्ट आहे की आफ्टर 3 मंथ्स आम्ही आयरन, कॅल्शियम, फोलिक ऍसिड, प्रोटीन पावडर ते स्टार्ट करतो, कारण की न्यूट्रिशन मॅक्झिमम नसतं, नाही घेते इतकं, म्हणून आम्ही आमच्या साईडनेच त्यांना. तर मग आम्ही म्हणजे, कारण की गॅरंटी नसते की आम्ही जर त्यांना म्हणत आहोत की डेली तुमचा इतका कॅलरी इंटेक व्हायला हवा, नो गॅरंटी की ते घेतील की नाही घेतील, म्हणून इट इज व्हेरी कंपल्सरी टू हॅव आयर्न सप्लिमेंट्स, फोलिक ॲसिड सप्लिमेंट्स, कॅल्शियम सप्लिमेंट्स, अँड सेकंड इज प्रोटीन पावडर, कारण की प्रोटीन इज व्हेरी नेसेसरी फॉर द प्रेग्नन्सी. आणि दुसरी गोष्ट आहे की प्रोटीन पावडरने म्हणजे मदर जे असते त्यांचा ॲपिटाईट पण वाढतो, तर मग ते फूड पण चांगलं घेतात, तर ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सेकंड इज नो ऑइली फूड, नो कॅफिन, ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. नाही, नो मीन्स नो, ते फुल ऑन अवॉइड करायला हवं. बाकी तुम्ही जे म्हणजे जे हवंय ते खाऊ शकता, बट इट शुड बी जस्ट हेल्दी, अजून काही नाही, म्हणजे बस इट्स जस्ट बेसिक्स मला असं वाटतं. काळजी घेणं थोडं जास्त इम्पॉर्टंट आहे, जसं म्हणजे जास्त हालचाल नाही करणं किंवा खूप जास्त पळणं, एक्सरसाइज हे ते, त्याच्या मागे थोडं नाही, थोडं रेस्ट करा, अजून काही नाही.
3: अच्छा, आणि आता हे तर झालं तुम्ही ड्युरिंग प्रेग्नन्सी सांगितलं, आणि आता प्रेग्नन्सी आणि तो जो पिरियड असतो तो खूप धावपळीचा असतो, तर त्या दरम्यान काय काळजी घ्यायला सांगा. मी तर म्हणतो ते प्रेग्नंट वुमनच्या ऐवजी त्यांच्या आजूबाजूचे जे कुटुंबीय आहेत त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे ते पण सांगा त्या वुमनची.
4: म्हणजे 9 मंथ झाल्यावर
3: झाल्यानंतरचा विषय.
4: अच्छा, तर मग काही नाही, त्यांनी फक्त म्हणजे मेनली की शी शुड बी कीपर मेंटली स्टेबल, मला असं
3: वाटतं
4: की शी शुड बी प्रिपेअर्ड की काही पण म्हणजे वी आर विथ यू असं, म्हणजे थोडं जे आहे आम्ही बघून घेऊ म्हणजे. कारण की एक तर आता डिलिव्हरीचं तुम्ही बोलायचं आहात तर खूप लोकांना सी सेक्शन नसतं हवं, ते खूप जास्त फोबिया आहे. पण समटाईम्स इट इज गुड की दे गो अंडर सी सेक्शन. मग नॉर्मल डिलिव्हरी ऑब्व्हियसली बेटर आहे, कधीही आम्ही नाही म्हणणार की नॉर्मल डिलिव्हरी चांगली नाही आहे, पण देर आर चान्सेस की सिझरची पण गरज येऊ शकते. तर मग आय फील द मदर आणि द फॅमिली इवन बोथ ऑफ देम शुड बी प्रिपेअर्ड की हां, कारण की वी हॅव सीन पीपल, सपोज जर मदरला सी सेक्शनची गरज आहे आम्ही त्यांना म्हणतो, फॅमिली नाही म्हणते की नाही आम्हाला म्हणजे नॉर्मलच हवं आहे म्हणजे असं. मग आम्ही त्यांना सांगतो की नाही हे रिझन आहे की नाही म्हणजे जाऊ शकत तुम्ही नाही का म्हणजे असं फॉर नॉर्मल डिलिव्हरी, कारण की द मदर अँड द चाइल्ड बोथ ऑफ देम आर ॲट रिस्क. तर मग ते जास्त आय फील जास्त इम्पॉर्टंट आहे टू बी रेडी की काही पण होऊ शकतं. आणि मग दुसरं की बी प्रिपेअर्ड, अजून बाकी काही नाही म्हणजे.
3: नाही खरं तर हा विषय खूप मोठा आहे, आपण एकेका महिन्यावर किंवा एका विषयावर किंवा एका टेस्टवर सुद्धा आपण बरंच काही बोलू शकतो. पण आता हा विषय सगळा महिलांच्या विषयीच आपण चर्चा करत आहोत. परत एकदा श्रोते आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की डॉक्टर श्रेया पंदरकर यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. त्या सध्या तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नेरूळ इथे MS करत आहेत. OBGYN हे नेमकं काय ते पण मला समजून घ्यायचं आहे. पण त्याच्या अगोदर हा विषय आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी निदर्शनास येते, आपण नेहमी ते तुम्हाला पण जास्त लक्षात येत असणार आहे की इकडल्या भागातल्या महिलांमध्ये असेल किंवा महाराष्ट्रातल्या पण असू शकेल की महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं जे प्रमाण असतं ते खूप कमी असतं, त्याच्यामुळे बरेचसे कॉम्प्लिकेशन क्रिएट पण होऊ शकतात असं काहीतरी एक परसेप्शन येऊ शकतात. तुम्ही त्या बाबतीत काय सांगू इच्छिता?
4: एक तर मेन रिझन हिमोग्लोबिन कमी असण्याचं इज आयरन डेफिशियन्सी, आयरनची मात्रा कमी शरीरामध्ये, ते मेन रिझन आहे. आणि दुसरी गोष्ट आयरन कमी का आहे, कारण की ते न्यूट्रिशन घेत नाही आहे, फूड घेत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतंय की म्हणजे सपोज जर आपण थोडे जरी चेंजेस केले आपल्या लाईफस्टाईलमध्ये तरीही खूप फरक पडतो. जसं आपण जेवणानंतर आपण कॉफी नाही पिली तरी, कारण की कॉफी कॅफिन ऑब्झॉर्प्शन खूप जास्त अफेक्ट करतं आयरन ह्याच्यासाठी, तर ते नाही केलं. किंवा सपोज जर तुम्ही काही सपोज जर तुम्ही विटॅमिन सी खाल्लं तर विटॅमिन सीने आयरन खूप जास्त वाढतं, आयरन ऑब्झॉर्प्शन वाढतं.
3: अच्छा,
4: हां, ते म्हणजे ते छोटे छोटे गोष्टी आहेत ॲक्च्युली, ज्याची आपण काळजी जरी घेतली ना तर इतका फरक नाही पडणार म्हणजे. आणि दुसरी गोष्ट ही आहे की इज की मेनी ऑफ द फिमेल्स त्यांच्यामध्ये ते अवेअर नसतात, बट त्यांचा हिमोग्लोबिन एक्सेसिव्हली नेहमीच कमी असतं, 7-8 कितीही खाल्लं काही खाल्लं तरी नाही वाढत. ते मेन रिझन आय फील इज थॅलेसिमिया. मग ते आणि ते ट्रेट म्हणजे ते खूप मायनर असतो तो ॲक्च्युली ट्रेट, तर तो इतका रेकग्नायझेबल पण नसतो. आणि दुसरी गोष्ट ॲज ऑलवेज वुमेन टेन टू इग्नोर, म्हणजे ते इग्नोरच करतात फॅमिली लाईफ सगळ्यांमध्ये जॉबमध्ये इतक्या बिझी असतात की ते इग्नोर करतात, त्यांना नाही रिअलाइज होते की त्यांचं हिमोग्लोबिन, कारण की हिमोग्लोबिन 8 or 7 इज नॉट नॉर्मल, इट इज नॉट नॉर्मल. कितीही
3: नॉर्मल किती असतं
4: व्हॅल्यू? नॉर्मल व्हॅल्यू इज बिटवीन 12 to 15 आयडियली. सपोज जर तुम्ही 11-10 आहे तरी ते एक्सेप्टेबल आहे, पण त्याच्यापेक्षा कमी आहे दॅट इज नॉट एक्सेप्टेबल, यू नीड टू डू समथिंग. ते खूप जास्त ते समजणं खूप जास्त गरजेचं, त्यांना वाटतं नाही नाही 9 आहे 8 आहे ते नॉर्मल नाही आहे.
3: पण ते माहीत होण्यासाठी सुद्धा जाऊन चेक करणं गरजेचं,
4: ते चेक हा ते तर नंतरची गोष्ट आहे. म्हणजे तेच ना, इग्नोरन्स खूप खूप मोठा फॅक्टर वुमेन मध्ये, इग्नोरन्स खूप थोडा मोठा फॅक्टर मला असं वाटतो तो आहे. आणि 7-8 मग ते थॅलेसिमिया, तर मग त्यासाठी टेस्ट असते, मग ती जर केली त्यांना रिअलाइज झालं तर मग अप्रोप्रिएट मेडिकेशन वगैरेने होऊन जातं. पण मग दुसरा हाच आहे की आयरन, आणि दुसरा असतं फोलिक ऍसिड किंवा B12. तर एक तर
3: नॉर्मलच्या बाबतीत तर बरंच बोलतात,
4: म्हणजे
3: आता जे प्युअर व्हेजिटेरियन आहे त्यांनी काय करायचं? मग
4: काही नाही, ते काहीच करत नाही.
3: अच्छा,
4: दे आर नॉट रेडी टू हॅव नॉनव्हेज मेनली. सो सेकंड थिंग ते काय करू शकतात इज B12 सप्लिमेंट्स. देन त्याशिवाय मग दुसरा काहीच ऑप्शन नाही, जर त्यांना वाटतं की ते दही खाऊन B12 वाढवणार आहे
3: तर
4: ते नाही, म्हणजे दॅट इज नॉट. कारण की दही तुम्ही जास्त एका मात्रेपेक्षा जास्त नाही खाऊ शकत, कारण की दहीचे पण थोडे साईड इफेक्ट असतात. दही आपण आर्थरायटिस मध्ये नाही खाऊ शकत, आणि जर खूप जास्त दही खाली तर नंतर तुमच्या जॉईंट्स मध्ये खूप प्रॉब्लेम्स होऊ शकतात, जर ज्यांना त्रास नसेल त्यांनाही. सो जो ते वेज ऑप्शन टोफू म्हणतात किंवा पनीर म्हणतात, नाही इट डज नॉट. ते त्या जितकं नॉनव्हेज B12 देतं तितकं ते नाहीच म्हणजे हे करू शकत, इन्क्रीज करू शकत. अँड मी नॉन व्हेजिटेरियन आहे म्हणून मी थोडं प्रमोट पण करेल, बट स्टील. सो सेकंड ऑप्शन त्यांच्यासाठी हेच आहे की B12 सप्लिमेंट्स घ्यायचं. बट त्यासाठी खूप एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की डेली B12 सप्लिमेंट्स घेणं, कम्प्लायन्स होणं

0: आरोग्यामध्ये काही असा फरक तुम्हाला दिसतो का मेनली?
1: म्हणजे आहे तसं पाहिलं गेलं तर थोडा जास्त फरक आहे की सपोज म्हणजे असं ग्रामीण भागामध्ये तुम्हाला असं ते मे बी त्यांचं हे खूप असतं एक्सरसाइज वगैरे, तर मग बाकीचे प्रॉब्लेम्स थोडे कमी दिसतात. थोडं जर तुम्ही शहरी लाईफस्टाईलमध्ये गेलं तर मग ते वेट गेन वगैरे वगैरे थोडे जास्त फॅक्टर्स आहेत, हॉर्मोनल हे ते, मला ते थोडं जास्त फॅक्टर वाटतं. पण आज मी आले
0: शहरी
1: भागामध्ये जास्तच आहे. पण आज जेव्हा मी आले तेव्हा आय वॉज शॉक टू सी की इव्हन म्हणजे इथे लोकांना पण सेम प्रॉब्लेम्स होते. म्हणजे असं मग मी अशी मे बी ते थोडं लाईफस्टाईल आता होत आहे चेंज असं मला वाटतं.
0: टीव्ही मोबाईल,
1: येस.
0: तर डॉक्टर श्रेया पंदरकर जी, आता सगळ्यात एक महत्वाचा अजून एक विषय येतो जो की एक मी कॉमन क्वेश्चन नेहमी विचारतो, तो म्हणजे सेल्फ मेडिकेशनचा भाग येतो. खरं तर हा विषय खूप मोठा आहे आणि आपल्याला आणखीन चर्चा करायची आहे. तुम्ही तेरणाच्या स्टुडंट आहेत त्यामुळे आम्ही तुमच्याकडून तसं एक जेस्चर आणि एक मागणार किंवा तुम्ही नेहमी इथं येऊन काही ना काहीतरी असं बोलायला हवं जसं आज कॅम्पला आला तसं. तर सेल्फ मेडिकेशनचा एक भाग येतो जो की नॉर्मली तो कुठेही पाहायला मिळतो की डोकं दुखतंय, गेले मेडिकलमध्ये गोळी घेतली, काही प्रॉब्लेम होत आहेत, गेले मेडिकलमध्ये गोळी घेतली. काय तुम्हाला काय वाटतं की खास करून महिलांच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय सांगू इच्छिता?
1: कधी कधी चांगलं आहे, कधी कधी नाही.
0: चांगलं कधी हे अगोदर सांगा.
1: कधी कधी नाही आहे चांगलं, ऍक्च्युली ते वाईटच आहे. पण म्हणजे आता सपोज मीही केलंय सेल्फ मेडिकेशन असं नाहीये, सपोज फीवर वगैरे आला किंवा काय आलं तर घेतो आपण पॅरासिटामॉल. बट द थिंग इज की तो विषय नसतो का की डॉक्टरकडे जायची काय गरज आहे, जाऊ ना मेडिकलमध्ये. तो खूपच आय थिंक सो रॉंग ॲटिट्यूड आहे मला असं वाटतं. कारण की तुम्ही मेडिकलमध्ये जाऊन फक्त 2-3 दिवसांच्या गोळ्या आणणार, यु विल टेक अँटीबायोटिक्स. तुम्हाला म्हणजे देर इज अ सर्टन पिरियड की तुम्ही किती दिवस अँटीबायोटिक्स घ्यायला हवे किंवा काही पण, म्हणजे तर मग ते फुल तुमची हेल्थ हॅम्पर करतं. ते त्या मोमेंटला तुम्हाला मे बी रिलीफ देईल, बट ऑन द लॉंग टर्म इट इज प्लेइंग विथ युअर बॉडी ऍक्च्युली. अजून काही नाही, म्हणजे सपोज आता मी आजारी पडले तर मी
0: आपली शारीरिक म्हणजे बाजू कशी आहे, क्षमता कशी आहे, हे आपल्याला माहित नसतं किंवा मेडिकलवाल्याला समोरच्या माहित नसतं.
1: तेच आता सपोज आपण खूप सारे मेडिकेशन आपण रिलेटेड टू वेट देतो. आता वी डोंट नो की तो जो फिजिशियन फार्मासिस्ट आहे ज्याने दिलंय मेडिकेशन ते त्याने काय व्ह्यूने दिलंय. म्हणजे आणि दुसरी आम्ही तर खूप बघतो म्हणजे दे टेक सेल्फ मेडिकेशन अँड दे कम, म्हणजे असं आम्ही पाहिले खूप जास्त. आणि म्हणजे आता ते
0: शक्यतो टाळावं, डॉक्टरांची अवेलेबिलिटी खूप झालेली आहे त्यामुळे
1: झाली आहे. आणि नाही त्यांना ते ऍक्च्युली मला वाटतं की असं ते ओपीडी मला वाटतं एवढ्या गोळीचे 200-300 रुपये घेणार, त्यापेक्षा मेडिकलमध्ये जाऊन 10 रुपयाची गोळी घेऊ, त्यांचं ते खूप जास्त माइंडसेट आहे मला असं वाटतं. तर म्हणून ते
0: एखाद्या वेळेस चालू शकेल, नेहमी नेहमी
1: नाही चालत. ते एकदाही आम्ही म्हणजे पाहिलंय म्हणजे गोळी जास्त खाल्ली, कमी खाल्ली, मग चक्कर वक्कर येऊन पडतात, मग पुढे मग आम्हालाच सांभाळावं लागतं.
0: अच्छा, तर डॉक्टर श्रेया एक अजून विषय असा राहिला जो की बोलण्यात तो म्हणजे मेनोपॉजचा होता, जो की खरं तर तुम्ही सजेस्ट केला होता. विषय खूप मोठा आहे पण तरी सुद्धा तुम्ही त्याला कशा पद्धतीने समराइज करू इच्छिता?
1: मेनोपॉज फर्स्ट ऑफ ऑल रिअलायझिंग की तुम्हाला मेनोपॉज केव्हा आला तो जास्त इम्पॉर्टंट आहे.
0: आपल्या भाषेमध्ये रजोनिवृत्ती असा विषय करूया त्याला.
1: जर तुम्हाला मेनोपॉज ऍट द एज ऑफ 40 बिफोर 40 येतोय तर ते नॉर्मल नाही आहे.
0: अच्छा,
1: येस, इट इज नॉट इट ऑल नॉर्मल. सो मी तेच म्हणत आहे, इट इज सी मेनोपॉज वी नो इन अ फिमेल्स लाईफ टाईम एका स्त्रीच्या वयामध्ये कधी ना कधी आयुष्यामध्ये ऍक्च्युली कधी ना कधी त्यांना एका वयामध्ये मेनोपॉज येणारच आहे. पण ते केव्हा येत आहे ते समजणं पण खूप जास्त गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट की मेनोपॉज आला ठीक आहे, कॉमन आहे, नॅचरल आहे, पण ते केव्हा येत आहे कारण की मेनोपॉजचे खूप जास्त साईड इफेक्ट्स आहेत. तर मग अंडरस्टँडिंग की इफ इट कम्स ॲट 40 बिफोर 40 इट इज नॉट नॉर्मल. 45 आलं एक्सेप्टेबल, 47 इज द आयडियल एज की तुम्हाला मेनोपॉज यायला
0: हवा. पण ते व्यक्ती परत्वे बदलू शकतं ना.
1: हो हो हो, मी तेच म्हणत आहे ना, बट 40 आधी नाही, कॉमन नाही. मे बी फिमेल्स त्यांना 40, 41, 42 ला येतं, एक्सेप्टेबल आहे, कॉमन नाहीये, नॉर्मल नाहीये, पण एक्सेप्टेबल आहे. 45 पुढे यायला येतं नॉर्मल आहे, कॉमन आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. काही लोकांना आफ्टर 55 पण येत नाही, नॉट नॉर्मल, नॉट एक्सेप्टेबल.
0: अच्छा,
1: सो अंडरस्टँडिंग की तुम्हाला केव्हा येत आहे, काय येत आहे, ते खूप जास्त गरजेचं आहे. की तुमची सर्टन एज आहे, कारण की आफ्टर 55 जर तुम्हाला पिरियड्स येत आहे इट इज नॉट नॉर्मल, आय एम सेइंग. आणि त्यानंतर सपोज तुम्हाला मेनोपॉज आलाय, सपोज ॲट द एज ऑफ 45 तुम्हाला मेनोपॉज आलाय अँड सडनली ॲट द एज ऑफ 50, 51 तुम्हाला ब्लीडिंग होत आहे, नॉर्मल नाही आहे, म्हणजे इट इज

0: नॉट एट ऑल नॉर्मल. तर तेव्हा तुम्हाला ऍब्सोल्युटली इमिडिएटली कन्सल्ट करायला हवं फॉर द फर्दर इव्हॅल्युएशन. कारण की मे बी एंडोमेट्रियल युट्रस काहीतरी प्रॉब्लेम आहे, समथिंग इज इस्ट्रोजन इज ओव्हर ॲक्टिंग मे बी, किंवा काहीतरी हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला आहे. म्हणून एक एक कॉमन असतं कधी कधी पोस्ट मेनोपॉझल ब्लीडिंग, पण ती रीज ते खूप कॉमन आहे आणि त्याचं काही हार्म पण नाही आहे. पण जर पण आपण ऑब्व्हियसली फॉर एव्हरी वन आपण सोनोग्राफीज वगैरे सगळं करतो, तर खूप फिमेल्समध्ये दिसतं की नाही, म्हणजे बाकीचे वेगळे फॅक्टर्स पण आहेत जे कॉज करते, तर मग तेव्हा तुम्हाला कन्सल्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे हॉट फ्लशेस येतात. आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट व्हॉट आय फील इज की पोस्ट मेनोपॉझल फिमेल जे कंप्लेन इज बॉडी पेन. आणि मोस्टली कारण की मेनोपॉज नंतर कॅल्शियम डेफिशियन्सी खूप जास्त कॉमन आहे.
1: नॉर्मली असे दिसून येते, जस्ट
0: नॉर्मली दिसून येते आणि मेनोपॉज नंतर अजून जास्त दिसून येते. तर मग ते समजणं की आफ्टर युअर मेनोपॉज हॅव्हिंग कॅल्शियम सप्लिमेंट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की आजही मी पाहिलं इतके जास्त फिमेल्स आलेले, मे बी ते काम करतात अग्रीड, किंवा आता ऊन आहे डिहायड्रेशन होतं म्हणून, पण जर इफ युअर मेनोपॉझल फिमेल कॅल्शियम सप्लिमेंट्स घेणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण की ते खूप जास्त म्हणजे इम्बॅलन्स होऊन जातो कारण की आफ्टर मेनोपॉज. तर मग दॅट इंटरव्हेन्शन इज निडेड, म्हणजे अवेअरनेस की हा आफ्टर मेनोपॉज तुमचं कॅल्शियम कमी होतं आणि तुम्हाला मेडिकेशन घ्यायचे तसं, कारण की मेनोपॉज नंतर नाही लोक आपली इतकी काळजी घेत.
1: हे छोटे काय गोल्डन वर्ड हे असे काय असू शकतात सर्व महिलांसाठी की कुठल्या वेळेला कुठला निर्णय घेतला पाहिजे किंवा ते अंडरस्टँडिंग कशी आली पाहिजे?
0: आय फील सेल्फ अवेअरनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. की जर तुम्हाला जाणवतोय की तुमच्या बरोबर काहीतरी नॉर्मल नाही होते, किंवा तुम्हाला वाटतंय की हा मला त्रास होत आहे, मे बी तो नॉर्मलच असेल. इट मे बी इट माइट बी फिजिओलॉजिकल की ठीक आहे, म्हणजे असेल काहीतरी बॉडी चेंजेस असतील, पण जर तुम्हाला थोडंसंही जर जाणवतं की तुम्हाला त्रास होत आहे, याने कन्सल्ट करा. थोडे टेस्ट रन करून आपण बघू, मे बी थोडे पैसे लागतील किंवा थोडा टाइम जाईल तुमचा अग्रीड, पण मला असं वाटतं ते करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण की इट इज म्हणजे नेवर लेट, आय फील नेवर टू लेट. कारण की खूप लोक इग्नोर करतात आणि मग ते नंतर येतात बघायला अँड इट्स व्हेरी लेट. कारण की म्हणजे मी असं पण पाहिलं आहे की मी आय मीन पर्सनल एक्झाम्पल मी स्वतःहून पाहिलं मला डोळ्यासमोर की वीकनेस आहे, पण हा हा ठीक आहे, मे बी नॉर्मल आहे. अँड देन मग त्यांचं हिमोग्लोबिन 8, 5, 4 असं इथपर्यंतही गेलं आहे, म्हणजे ते नॉर्मल नाही आहे. ते तुमच्या इग्नोरन्समुळे की तुम अँड दे न्यू की त्यांना त्रास होत आहे, असं नाही आहे की त्यांना त्रास नव्हता होत. इट्स जस्ट मी तेच म्हणते सेल्फ अवेअरनेस रिगार्डिंग की तुमच्यासोबत जे होत आहे ते नॉर्मल नाही आणि लगेच येऊन कन्सल्ट करणं खूप जास्त गरजेचं.
1: तुम्ही हे सगळं महिलांना सांगताय?
0: सगळ्यांना.
1: म्हणजे मुलाखत ऐकणारे जे पुरुष आहेत त्यांना पण काहीतरी सांगा ना काय करायला पाहिजे.
0: तुमच्या घरी ज्या महिला आहेत त्यांची काळजी घ्या, त्या खुश राहतील, तुम्ही पण खुश. अजून काही?
1: अच्छा अच्छा. तर डॉक्टर श्रेया पंदरकर जी, आपण खरं तर आता तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर या ठिकाणी तुम्ही MS करताय OBGYN मध्ये, म्हणजे हे काय नेमकं ते सांगा.
0: ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनेकोलॉजी.
1: अच्छा बरं. आणि तुम्ही एक मुलगी म्हणून काय सांगू इच्छिता की मुली खरंच असं काही अचीव करू शकतात?
0: मी माझ्या फॅमिलीची फर्स्ट डॉक्टर आहे.
1: अच्छा.
0: आय थिंक सो दॅट इज इनफ टू से.
1: अच्छा अच्छा.
0: आणि माझ्या नंतर माझा भाऊ MBBS मध्ये गेलाय.
1: अच्छा ओके.
0: सो आय फील दॅट इज इनफ.
1: बरं.
0: आय मीन जर हवं तर तुम्ही
1: करू शकता.
0: ऑर विदाउट युअर फॅमिली सपोर्ट, म्हणजे दोन्ही इम्पॉर्टंट आहे. फॅमिली सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला होता. आय एम हॅपी, आय एम लकी, आय एम प्रिव्हिलेज्ड. बट आय हॅव सीन पीपल ज्यांच्याकडे फॅमिली सपोर्ट नव्हता बट त्यांनी अचीव्ह केलंय. इट्स जस्ट अबाउट अ माइंड पॉवर अँड अर माइंडसेट की तुम्हाला हवंय, देन डू एनिथिंग इट टेक्स.
1: तुम्ही एवढ्या प्रिव्हिलेज्ड होता तर तुम्हाला सर्व काही असं स्मूथली भेटलं की कधी अप अँड डाऊन आले लाईफ मध्ये?
0: आलेत ऑब्व्हियसली आले आहेत.
1: काय करत होता त्यावेळेस, काय मोटिवेशन मिळवण्यासाठी काय करत?
0: असं नाही आहे की खूप स्मूथली भेटलं. इट्स जस्ट पेरेंट्स मोटिवेशन की ठीक आहे नाही झालं तर आम्ही करू किंवा और वी आर देअर विथ यू. असं नव्हतं की हा हा ठीक आहे हे नाही तर हे घे, असं काही नव्हतं. पण हा
1: सेल्फ मोटिवेशन साठी काय करायचं?
0: सेल्फ मोटिवेशन इट्स ऑल इन युअर हेड मला वाटतं. अजून काही नाही. दुसरी गोष्ट मी लिहायची असं पेपरवर असं काहीतरी हायलायटरने मार्क करून असं माझ्या डोळ्यासमोर ठेवायचे जेव्हा मी अभ्यास करायचं, जर मला खूप डिमोटिवेटेड फील झालं तर, किंवा असे मोटिवेशनल व्हिडिओज बघायचे मी. आणि दुसरी गोष्ट जेव्हा मी पेरेंट्सला बघायचे आफ्टर माय स्टडी आर्स बस, म्हणजे कारण की जे करत होते मी त्यांच्यासाठीच करत होते ॲट दी एंड. और त्यांचं किती जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे, कारण की त्यांचीही खूप जास्त एनर्जी एनर्जी स्पेंड झाली आहे माझ्यामागे, कारण की आय थिंक सो दॅट इज इनफ मग, कारण की जर त्यांचा सपोर्ट आहे तर इट इज ऑल्सो माय रिस्पॉन्सिबिलिटी की आय शुड गिव्ह इट बॅक, अजून काही
1: नाही. ह्या 4-6 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही कधी इन्स्टावर सोशल मीडियावर स्टोरी रील्स असलं काही केलं नाही?
0: टाकलेत ना. मला वाटतं लाईफमध्ये सगळं करायला हवं, पण अभ्यासही करायला
1: हवं.
0: मोटिवेटेड आणि फोकस्ड राहणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे मी यू कॅन आस्क एनी वन ऑर माय फ्रेंड्स, मी सगळं म्हणजे काय म्हणतात असं, मी फिरली आहे, ट्रॅव्हल केलंय, टेक्स्ट केलेत, पण अभ्यासही केलाय, फॅमिली टाइम पण केलाय, मी घरच्यांसोबत पण बाहेर गेली आहे, किंवा सगळं फ्रेंड्स फॅमिली एव्हरीथिंग, अँड देन ऍट दी एंड डाऊन द लाईन माय बेसिक वॉज स्टडीज अँड माय करिअर, आय स्टील इट इज राईट नाऊ.
1: चित्रपट पाहणं, गाणे ऐकणं, कुठले गाणे आवडतात?
0: सगळ्या आवडतात जे सांगा.
1: आता या क्षणाला कुठलं गाणं असं तुम्हाला सुचवा असं वाटतं जे की आम्ही मुलाखतीनंतर प्ले करू?
0: हा, हे गाणं खूप छान आहे, ते इंग्लिश हिंदी मिडियम ना, हिंदी मिडियम एक जिंदगी सो ख्वाहिशा एक एक में पूरी करा, ते गाणं.
1: तर ते गाणं पण आम्ही प्ले करतो. आणि डॉक्टर श्रेया पंदरकर जी, आपण या ठिकाणी आलात खरं तर, आणि खूप सोप्या शब्दामध्ये आणि अतिशय म्हणजे काय म्हणतात त्याला अंडरस्टँडिंग, म्हणजे तुम्ही इंग्लिश वर्ड्स खूप मध्ये वापरले पण ते अंडरस्टँडिंग करणारे होते अशा पद्धतीचा विषय आहे. आणि एकूणच ज्या महिला आहेत त्या महिलांना एक महिलेने सांगितलेलं खूप लवकर पोहोचते
0: आहे, बरोबर.
1: तर पण एवढा वेळ काढून आला नाही, खूप अशी छान माहिती सांगितली. आणि खरं तर आपण MS करत आहात आणि लवकरच आपण खूप चांगल्या प्रसिद्ध सुप्रसिद्ध अशा स्त्रीरोग तज्ज्ञ व्हाव्यात. आणि पुढची प्रॅक्टिस तुम्ही मग पुणे मुंबई धाराशिव मध्ये पण वेलकम आहात. तर आपण यावं आणि अशाच पद्धतीनं अवेअर करत राहू आणि परत एकदा रेडिओ चॅनल व्हिजिट कराव्याशी मी आपल्याकडून.
0: थँक्यू, थँक्यू सो मच.
1: तर डॉक्टर श्रेया पंदरकर या स्त्रीरोग तज्ञ आहेत, सध्या MS करत आहेत OBGYN तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नेरूळ इथे. आणि आज त्या खास रेडिओ चॅनलला व्हिजिट करून स्त्रियांमध्ये होणारे विविध आजार आणि त्याचे जे पैलू आहेत ते आपल्यासमोर मांडलेले आहेत. डॉक्टर श्रेया पंदरकरजी, मी परत एकदा आपले धन्यवाद.
0: थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता, त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाला जर टच केलं तर आपल्याला ऐका येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण HTTP://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

रेडिओ तेरणा 90.4 एफएम आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 एफएम आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
1: मंडळी नमस्कार। मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, आपण बघतो आहोत आपल्या भागामध्ये जी विविध पिकं घेतली जात असतात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्या भागामध्ये ज्या अडचणी येत असतात त्याच्यामध्ये तणे जी वाढलेली असतात तर त्या तणांचा मोठा प्रादुर्भाव आपल्या पिकांना होत असतो आणि त्याच्यामध्ये खूप ऊर्जा शेतकरी बांधवांची खर्च होत असते। तर पिकातील तण व्यवस्थापन हा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे। याच विषयी आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण माहिती करून घेणार आहोत। सर्वप्रथम बघूयात पिकात वाढणारी जी तण आहेत, तर एकदलवर्गीय जी तण आहे त्याच्या संदर्भात बघूया। त्याच्यामध्ये आहे शिप्पी, लोणा, केना, भरड, घोड कातरा, पंधाड, हराळी, लव्हाळा, कुंदा, विंचू आणि चिमनसारा। द्विदल वर्गामध्ये आहे दीपमाळ, दुधीमाठ, काठेमाठ, कुंजरू, हजारदानी, तांदुळजा, रानताग, पेटारी, मका, उंदीरकाणी, शेवरा, चिकटा, रान एरंडी, गाजर गवत, बरबडा, करडू, टाळ, पात आणि चांदवेल आणि चंदन बटवा यांचा देखील समावेश होतो। आता तणामुळे होणारं जे नुकसान आहे त्याच्या संदर्भात बघूयात। पिकाला अन्नद्रव्य आणि पाण्याची कमतरता भासते, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, कालवे चाऱ्याची वाहक क्षमता घटते, उत्पादनात घट येते, जसे की खरीप ज्वारी 40%, कपाशी 80%, धान 71%, बाजरी 30%, सूर्यफूल 30%, तूर जवळपास 50%, सोयाबीन 53%, पूर्व हंगामी भुईमूग 70% आणि ऊसामध्ये 60% घट होऊ शकते। आता पिकातील तणांचा जो बंदोबस्त करणं गरजेचं आहे त्याच्या संदर्भातील माहिती आपण करून घेणार आहोत। तणांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी ओलिताचे दांड नेहमी तणविरहित ठेवावेत, तसेच खताच्या खड्ड्यावर तण वाढू देऊ नये। शक्य असेल तिथे सलग पिकाच्या ऐवजी आंतरपीक घ्यावं। मजुरांची कमतरता भासत असल्यास तणनाशकाचा वापर सुद्धा आपण करू शकतो। तणनाशकाची फवारणी फूड स्प्रेअर अथवा नॅपसॅक पंपाने करावी, त्यासाठी फ्लॅट फॅन अथवा फ्लेट झेड नोजर वापरणं गरजेचं आहे। तणनाशकाची फवारणी केलेला पंप जो आहे तो आपण सोडा किंवा साबणाच्या पाण्याने 2 ते 3 वेळेस धुणं गरजेचं आहे आणि नंतरच त्या माध्यमातून आपण कीटकनाशकांसाठी तो पंप वापरू शकतो। आता पिकातील तणाचा बंदोबस्त कसा करता येईल या संदर्भात बघूयात। ज्वारी आणि बाजरीच्या संदर्भात बघूयात। पेरणीनंतर 2 निंदणे आणि 2 कोळपण्या 3 आणि 6 आठवड्यांनी आपण करणं गरजेचं आहे। ओलिताखालील पेरसाळ जर असेल तर पेरणीनंतर 2 निंदणे आणि 2 कोळपण्या 3 आणि 6 आठवड्यांनी देणं गरजेचं आहे। तुरीच्या संदर्भात बघूयात। पेरणीनंतर तणांच्या प्रादुर्भावाप्रमाणे निंदणे आणि 3 कोळपण्या 2 ते 6 आणि 9 आठवड्यांनी करणं गरजेचं आहे। सूर्यफुलाच्या संदर्भात बघूयात। पेरणीनंतर 3 निंदणे आणि 3 कोळपण्या अनुक्रमे 3, 6 आणि 9 आठवड्यांनी करणं गरजेचं आहे। कपाशीच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत। कपाशीला पेरणीनंतर 3 निंदणे आणि 3 कोळपण्या अनुक्रमे 3, 6 आणि 9 आठवड्यांनी देणं गरजेचं आहे। ऊसाच्या संदर्भात बघूयात। सुरू ऊसाला 3, पूर्व हंगामी ऊसाला 4 आणि अडसाली ऊसाला 4 ते 5 निंदण्या 1 महिन्याच्या अंतरानं देणं गरजेचं आहे। हळदीच्या संदर्भात 4 निंदण्या 3, 6, 9 आणि 12 आठवड्यांनी देणं गरजेचं आहे। आता याच्यामध्ये बघूयात घातूक तणांचा जो बंदोबस्त आहे याच्यामध्ये हराळी, नागमोथा आणि कुंधा यांचा समावेश होतो। उन्हाळ्या हंगामात जमीन नांगरून वरखरून आलेल्या गाठी काशा वेचून जाळणं गरजेचं आहे। या तणांच्या नियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर करावा। यासाठी ही तणे कोवळी असताना, म्हणजेच 4 ते 6 पानावर असताना, ग्लायसोफेट हे तणनाशक हेक्टरी 2.5 या प्रमाणात तणांवर फवारणं गरजेचं आहे. हे तणनाशक बाजारात ग्लायसेल राऊंडअप विडॉफ या नावानं मिळतं. यापैकी कोणतेही तणनाशक 100 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून या तणांवर फवारणं गरजेचं आहे आणि त्यानंतर 2 तास पाऊस पडणार नाही किंवा तशी परिस्थिती असणार नाही याची खबरदारी शेतकरी बांधवांनी घेणं गरजेचं आहे. 3 ते 4 आठवडे अशा जमिनीत कसलीही मशागत आपण करू नये. मंडळी, यानंतर गाजर गवताच्या संदर्भात बघूयात. गाजर गवताच्या नियंत्रणासाठी ज्या उपाय करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक, निवारणात्मक आणि निर्मूलनात्मक उपाय करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये सुरुवातीस बघूयात प्रतिबंधात्मक. हे तण फुलावर येण्यापूर्वी मुळासकट उपटून काढणं गरजेचं आहे. कंपोस्टचे खड्डे, ओलिताचे दांड, कालवे, रेल्वे लाईन, रस्ते या ठिकाणी गाजर गवतावर फुलावर येण्यापूर्वी ते उपटून काढणं गरजेचं आहे. प्रतिबंधात्मक उपायाच्या संदर्भात बघूयात. उभ्या पिकातील गाजर गवत निंदणी अगर कुळपणीद्वारे मुळासकट काढणं गरजेचं आहे. निरनिराळ्या पिकात तणांच्या नियंत्रणासाठी तणनाशकाच्या शिफारशी केलेल्या आहेत, त्याचा अवलंब केल्यास पिकात गाजर गवत उगवत नाही. पडीक जमिनीत उगवणाऱ्या गाजर गवतासाठी 4D हे तणनाशक सोडियम क्षार 3 किलो किंवा ग्लायसोफेट 500 लिटर पाण्यात मिसळून हे तण फुलावर येण्यापूर्वी फवारणं गरजेचं आहे. गरज भासल्यास परत 10 ते 15 दिवसांनी त्याच प्रमाणात फवारणी करावी. 4D उपलब्ध नसल्यास खाण्याचे मीठ 20 किलो 100 लिटर पाण्यात मिसळून फुलावर येण्यापूर्वी त्याच्यावर फवारणं गरजेचं आहे. किंवा पीक विरहित क्षेत्रावर स्टायलोशे अर्थात तरोटा बियाणे 15 ग्रॅम तरोटा बियाणे प्रति चौरस मीटर वापरले असता गाजर गवताची संख्या आणि त्यांचे शुष्क वजन परिणामकारकरित्या घटू शकते. त्यामुळे अशा क्षेत्रावर 4-5 वर्षानंतर गाजर गवताचा बंदोबस्त परिणामकारकरित्या होऊ शकतो. मंडळी, गाजर गवत एकाच वेळी सर्व संबंधितांनी आपल्या संस्थांनी सामूहिकरित्या फुलावर येण्यापूर्वी वारंवार काढून टाकणं हा देखील एक उपाय असू शकतो. यानंतर बघूयात मेक्सिकन भुंग्यांचा गाजर गवताच्या निर्मूलनासाठी जो वापर होतो त्याच्या संदर्भात. यामध्ये झायकोग्रामा बायलोकॅलेटा भुंग्याचा जीवनक्रम. या किडीचे प्रौढ भुंगे मळकट असून त्यावर काळसर रंगाच्या सरळ आणि नागमोडी रेषा असतात. मादी भुंगे अलग अलग अथवा गुच्छात पानाच्या खालील बाजूवर अंडी घालतात. अंड्याचा रंग फिकट असून अंड्यातून आळ्या बाहेर पडण्याच्या वेळी त्या लालसर होतात. अंडी व्यवस्थापनेचा कालावधी 4 ते 6 दिवसाचा असून अंड्यातून बाहेर निघालेल्या आळ्या गाजर गवताच्या वरील भागातील पाणी खाऊन टाकतात. तरुण आळ्या झाडाची वाढ आणि फुले येण्याचे थांबवितात. आळीच्या 4 अवस्था असून पूर्ण वाढलेल्या आळ्या रंगाने पिवळ्या पडतात. आळी अवस्था दहा ते अकरा दिवसांची असते. कोशावस्था 9 ते 10 दिवसांची असून कोशावस्थेत मातीत गेलेले भुंगे जमिनीतून निघतात. नंतर हे भुंगे जमिनीतून निघून गाजर गवताच्या पानावर उपजीविका करतात. पावसाळ्यात जून ते ऑक्टोबरपर्यंत हे भुंगे गाजर गवत फस्त करतात. नोव्हेंबर नंतर हे भुंगे जमिनीत 7 ते 8 महिने दडून बसतात आणि नंतर पुढील वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात जमिनीतून निघून गाजर गवताचा नाश करण्यास सुरुवात करतात. मंडळी, हे भुंगे एखाद्या वातावरणात ज्या ठिकाणी स्थिर झाले की पुढच्या वर्षी पुन्हा पुन्हा भुंगेरे सोडण्याची गरज पडत नाही. आता हे भुंगे कोठे आणि किती सोडणं गरजेचं आहे याच्या संदर्भात बघूयात. शेतात प्रति हेक्टरी 500 भुंगे सोडावेत. मनुष्य प्राण्याचा अडथळा शिरकाव नाही अशा जागी भुंगे सोडावेत. प्रभावी नियंत्रण रेल्वे आणि राज्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने पडीक जमिनीत बस स्थानकाजवळील मोठ्या जागेत त्वरित मिळते. मंडळी, नव्या जागी भुंगे सोडण्यासाठी कोणत्या उपाययोजना आहेत ते बघूयात. भरपूर भुंगे असलेल्या गवतावरील 500 ते 1000 भुंगे 10 ते 15 सेंटीमीटर उंच प्लॅस्टिकच्या बाटलीत बाटलीच्या टोपणास जाळी असलेले झाकण लावावे. बाटलीत गाजर गवताचा पाला खाद्य म्हणून टाकणं गरजेचं आहे. जैविक कीड नियंत्रण संचालनालयाच्या बेंगलोरच्या चाचणीनुसार इतर पिकांना ते भुंगे सुरक्षित आहेत. भुंगे आणि आळ्या फक्त गाजर गवतच खातात. गाजर गवत उपलब्ध नसल्यास भुंगे जमिनीत सुप्त अवस्थेत पडून राहतात. या भुंग्यांचा मानवाला काही त्रास होतो का ते सुद्धा बघूयात. झायकोग्रामा भुंग्याचा मनुष्य आणि प्राणी मात्राला त्रास नाही. भुंगे दिवसा कार्यरत असल्यामुळे जमा करणे योग्य नाही. सकाळी अथवा सायंकाळी भुंगे जमा करण्यास योग्य काळ असतो. भुंग्याचे प्रयोगशाळेत अथवा शेतावर गुणन. प्रयोगशाळेत प्लॅस्टिकच्या 6x9 इंच आकाराच्या डब्यात शेतात 10x10 फूट अथवा 10x15 फूट आकाराच्या मच्छरदाणीत कृत्रिमरित्या गाजर गवतावर भुंग्याचे गुणन करणं गरजेचं आहे. मंडळी, यानंतर आणखी एक महत्वाचा भाग, तो म्हणजे तणनाशके वापरताना जी काळजी घ्यायची आहे त्याच्या संदर्भात. विविध पिकांसाठी शिफारस केलेली तणनाशकेच दिलेल्या मात्रेत दिलेल्या वेळे दिलेल्या वेळे अचूकपणे वापरणं गरजेचं आहे. तणनाशकाची मात्रा चुकवल्यास म्हणजेच तणनाशकाची शिफारशीपेक्षा कमी मात्रा दिल्यास तणांचे नियंत्रण कमी प्रमाणात होते तर अधिक मात्रा वापरल्यास पिकांना इजा होण्याचा धोका असतो. मुदत संपलेली तणनाशके अजिबात वापरू नये. तणनाशके खरेदी करताना काळजी घेणं गरजेचं आहे. यामध्ये तणनाशकांच्या फवारणीसाठी शक्यतो वेगळा पाठीवरचा नॅपसॅप पंप किंवा फूड स्प्रे पंप वापरावा. परंतु ते शक्य नसल्यास तणनाशकांच्या फवारणीनंतर त्याच पंपांनी कीटकनाशके फवारणी करण्यापूर्वी पंप साबणाने धुणं हे खूप गरजेचं आहे. तणनाशके फवारताना जमिनीत ढेकळेविरीत भुसभुशीत असावी. जमिनीमध्ये ओल असणं सुद्धा गरजेचं आहे. तणनाशके ही नेहमी जोराचे वारे नसताना तसेच फवारणीनंतर 2-3 तास स्वच्छ सूर्यप्रकाश राहील आणि पाऊस येण्याची शक्यता नसेल तरच आपण तणनाशकं देणं किंवा फवारणं गरजेचं आहे. फवारा जमिनीवर मारताना फवारा मारणाऱ्याने मागे मागे सरकत जाणं गरजेचं आहे, ज्यामुळे तणनाशके फवारलेल्या जमिनीवर त्याची पावले पडणार नाहीत. तर मंडळी, आपण शेती व्यवस्थापन बघत असताना तणनाशकांचं महत्त्व खूप आहे. तणांचा प्रादुर्भाव देखील आपल्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनी ह्या ज्या उपाययोजनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकलेल्या आहेत, या उपाययोजनांची अंमलबजावणी आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये करणं खूप महत्त्वाचं आहे. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत. शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागात आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.
0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे आरजे सायली, तुमच्या मनातल्या शब्दात मांडणारी। आणि आजचा दिवस आहे खरोखरच विशेष, कारण आज आपण स्मरण करणार आहोत एका अशा व्यक्तीचं ज्यांचं महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक महान योगदान आहे, ज्यांच्या हातात होते सोन्याचे दागिने घडवण्याचे कौशल्य, पण ज्यांच्या मनात घडली होती भक्तीची अमूल्य मूर्ती। होय, आपण बोलत आहोत संत नरहरी सोनार यांच्याबद्दल, ज्यांच्या आयुष्याने आपल्याला एक सुंदर संदेश दिला, आपले कर्म प्रामाणिकपणे करा आणि त्या कर्मातूनच परमेश्वराची सेवा करा। आज संत नरहरी सोनार जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना मनपूर्वक अभिवादन। मित्रांनो, महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामिळा, संत जनाबाई आणि याच महान संत परंपरेमध्ये एक महत्त्वाचे नाव म्हणजे संत नरहरी सोनार। नरहरी सोनार हे व्यवसायाने सोनार होते, दागिने बनवणे हा त्यांचा व्यवसाय होता, पण त्यांची खरी ओळख होती विठ्ठल भक्त। त्यांच्या हातातून सोन्याला आकार मिळायचा आणि त्यांच्या भक्तीतून जीवनाला अर्थ मिळायचा। आता एक सुंदर कथा आपण जाणून घेऊया। संत नरहरी सोनार हे भगवान शिवाचे उपासक होते, त्यांची शिवभक्ती अत्यंत दृढ होती। सुरुवातीला ते विठ्ठलाला शिवापेक्षा वेगळे मानत असत। एकदा एका भक्ताने विठ्ठलासाठी कमरेचा दागिना तयार करून देण्याची विनंती केली। नरहरी सोनारांनी तो दागिना तयार करण्याचे मान्य केले, मात्र ते विठ्ठलाचे दर्शन घेण्यास तयार नव्हते। म्हणून त्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीची उंची आणि कमरेचा माप घेण्यासाठी डोळ्यांवर पट्टी बांधून मंदिरात जाण्याचे ठरवले। पण त्या अनुभवाने त्यांच्या मनात एक मोठा आध्यात्मिक बदल घडला। त्यांना जाणवले की ज्याची ते शिव म्हणून भक्ती करतात आणि ज्याला विठ्ठल भक्त वेगळे मानतात तो परमेश्वर एकच आहे। देव अनेक रूपात असला तरी भक्तीचा भाव एकच असतो। आणि याच अनुभूतीतून नरहरी सोनारांची विठ्ठल भक्ती अधिक दृढ झाली। आज आपण अनेकदा देवांच्या रूपांवर, पंथावर, जातीवर किंवा वेगवेगळ्या मतांवर वाद घालतो, पण संत नरहरी सोनार आपल्याला सांगतात परमेश्वर एक आहे। त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग अनेक असू शकतात, हीच तर महाराष्ट्राच्या संत परंपरेची खरी शिकवण आहे। मित्रांनो, संत नरहरी सोनारांचा जीवनातील आणखी एक महत्त्वाचे पैलू म्हणजे

कर्मनिष्ठा। ते आपला सोनाराचा व्यवसाय करत असताना देखील भक्तीपासून दूर गेले नाहीत। आजच्या भाषेत सांगायचं झालं तर आपण विद्यार्थी असू, डॉक्टर असू, इंजिनियर असू, शेतकरी असू, व्यापारी असू किंवा कोणतंही काम करत असू, आपण ते प्रामाणिकपणे आणि मनापासून केले तर तेच आपले कर्मपूजन ठरते। संत नरहरी सोनारांनी आपल्याला हेच शिकवलं की काम छोटं किंवा मोठं नसतं, काम करण्यामागची निष्ठा मोठी असते। आता माझ्या तरुण मित्र मैत्रिणींशी थोडं बोलूया। आज आपल्याकडे तंत्रज्ञान आहे, सोशल मीडिया आहे, स्पर्धा आहे, करिअरची धावपळ आहे, आपल्याला यश हवं आहे, मोठं व्हायचं आहे, स्वतःची ओळख निर्माण करायची आहे, पण या सगळ्या धावपळीत आपण स्वतःला एक प्रश्न विचारतो का, मी जे करतोय, मी जे करतीये ते किती प्रामाणिकपणे करतीये किंवा किती प्रामाणिकपणे करतोय? संत नरहरी सोनारांच्या जीवनातून आपण एक गोष्ट शिकू शकतो, यश मिळवण्यासाठी केवळ कौशल्य पुरेसं नाही, त्यासोबत प्रामाणिकपणा, संयम आणि चांगले विचार ते देखील तितकेच आवश्यक आहेत। म्हणूनच आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण एक छोटासा संकल्प करूया, आपले काम मनापासून करूया, इतरांचा आदर करूया, भेदभाव टाळू आणि आपल्या संस्कृतीतील संतांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया। आणि आता एक छोटासा प्रश्न तुमच्यासाठी, जर संत नरहरी सोनार आज आपल्या समोर असते आणि त्यांनी आपल्याला एकच प्रश्न विचारला असता की तुम्ही तुमचे कर्म किती प्रामाणिकपणे करता, तर तुमचं उत्तर काय असतं? थोडा विचार करा, कारण हा प्रश्न फक्त आजच्या दिवसापुरता नाही, हा प्रश्न आपल्या संपूर्ण आयुष्याला लागू होतो। मित्रांनो, संत नरहरी सोनार हे केवळ इतिहासातील एक नाव नाही, ते एक विचार आहेत, ते एक प्रेरणा आहेत, ते कर्मातून भक्ती करण्याची शिकवण आहेत। त्यांच्या जीवनातून आपण शिकलो भक्ती मनात असावी, कर्म हातात असावे आणि माणुसकी आपल्या वागण्यात असावी। आज संत नरहरी सोनार जयंतीच्या या पवित्र दिवशी त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। चला त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करूया। जय हरी विठ्ठल, जय संत नरहरी सोनार। आणि हो मंडळी, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमचं काम करायला बसाल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्म प्रामाणिक असेल तर त्यातच खरी भक्ती आहे। मी आहे आरजे सायली, आजच्या या विशेष कार्यक्रमातून तुमचा निरोप घेते। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि आपल्या संतांच्या विचारांना आपल्या जीवनात जपत रहा। जय महाराष्ट्र।

0: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
3: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या स्वरबहार या कार्यक्रमात मी रमेश पेठे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. हिंदी चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकत असतो. आज याच कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं अंजान यांचं गीत. संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी आणि चित्रपट आहे मुकद्दर का सिकंदर.

श्रोतेहो, स्वरबहार या कार्यक्रमात आपण यानंतर ऐकणार आहात उमराव जान या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या आवाजातील शाहिर यार यांचं गीत. संगीतकार आहेत खय्याम.

श्रोते हो, स्वर बहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात रेडिओ तिरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजातील शकील बदायुनी यांचं गीत. संगीतकार आहेत नौशाद आणि चित्रपट आहे मुगले आजम.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर किशोर कुमार यांच्या आवाजातील आनंदबक्षी यांचं गीत, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे दुश्मन।

स्वर बहार या कार्यक्रमाचा आपण आनंद घेत आहात रेडिओ तिरणा 90.4 एफ एम वरून. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत आशा भोसले यांच्या आवाजातील शाहिर यार यांचं गीत. संगीतकार आहेत खय्याम.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूत आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजातील कैफी आजमी यांचं गीत. संगीतकार आहेत गुलाम मोहम्मद आणि चित्रपट आहे पाकीजा.

श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आनंद घेऊयात. लता मंगेशकर यांनी गायलेल्या आनंद बक्षी यांच्या गीताचा संगीतकार आहेत आर डी बर्मन.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत अमर अकबर अँथनी या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि सहकारी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत जावेद अख्तर यांचं मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. गायक कलाकार आहेत अहमद आणि मोहम्मद हुसेई. चित्रपट आहे वीर झारा.

श्रोतेहो कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवत आहोत लता मंगेशकर, सुरेश वाडकर आणि साबरी ब्रदर्स यांच्या आवाजातील हिना या चित्रपटातील गीत. गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन. श्रोतेहो, आमचा स्वर बहार हा कार्यक्रम आपणास कसा वाटला आम्हाला निश्चितपणे कळवा. आमचा मोबाईल क्रमांक आहे 9970500900, अर्थात 9970500900. श्रोतेहो, या कार्यक्रमात आपण पुन्हा भेटणारच आहोत नवीन गीतासह, नवीन मनोरंजनासह. तोपर्यंत नमस्कार.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आज प्रगती हजर झाली आहे पुन्हा एकदा आपल्या आवडत्या कार्यक्रमात, म्हणजेच बिग स्टार शो मध्ये। मंडळी, बिग स्टार शो मधून आपण अशा विविध कलावंतांना भेटत असतो आणि त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्याचा देखील यातून प्रयत्न करत असतो, आणि अतिशय लोकप्रिय असा आपला बिग स्टार शो होत आहे। हे सगळं आपल्या श्रोत्यांचेच खरं तर आभार मानते मी, या बिग स्टार शोला प्रेम देत आहेत, आणि याच मालिकेत आपण विविध अशा कलावंतांना भेटत असतो। तर मंडळी, आजचे देखील बिग स्टार हे खूप जास्त स्पेशल आहेत। श्रोते हो, हिंदी सिनेमामधील कथा, संगीत आणि कलाकार जसे महत्वाचे आहेत, तसेच हिंदी सिनेमामधील गायकांचाही वेगळा असा ठसा आहे, आणि प्रत्येकाचा चाहता वर्गही वेगवेगळा आहे। हिंदी सिनेमांमधून कुंदनलाल सहगलपासून आत्ताच्या अरिजित सिंगपर्यंत एक अद्भुत गायकीचा प्रवास आपण अनुभवलेलाच आहे। आज याच यादीतील एक अशा प्रतिभेला आज आपण जाणून घेणार आहोत, तेही खूप आगळे वेगळे आहेत, आणि त्यांचा आवाज सरळ आपल्या हृदयाचा ठाव घेतो आणि एक रुहानी मजा देखील देतो। तेव्हा तर जास्त वेळ न लावता जाणून घेऊया आपल्या अजीज अर्थात मोहम्मद अजीज यांचा जीवन प्रवास आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून। तेव्हा चला वळूयात संगीतमय सफरीकडे आणि सुरुवात करूया आजच्या आपल्या बिग स्टार शोला। आजचे आपले बिग स्टार आहेत मोहम्मद अजीज सर।

बिगस्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजचे आपले बिगस्टार आहेत सुपर डुपर हिट असणारे मोहम्मद अजीज यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेतोय आजच्या आपल्या बिगस्टार शो मधून.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजी प्रगती सोबत. आणि आज आपण बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय आपले सर्वांचे अजीज असणारे मोहम्मद अजीज साहेबांबद्दल. मोहम्मद अजीज यांच्या गायकीची सुरुवात लहानपणापासूनच झाली. त्यांनी सुरुवातीस ओडिया गायनातून व्यावसायिक संगीताची सुरुवात केली. सिद्धांत महापात्रा यांच्यासाठी त्यांनी सर्वाधिक गीतं गायली आहेत. परंतु हिंदी सिनेमाची आणि बॉलिवूडची ओढ त्यांना होतीच, त्यामुळे ते नंतर मुंबईला आले आणि 1984 सालच्या अंबर चित्रपटापासून त्यांनी सुरुवात केली. यानंतर त्यांना एक चांगला ब्रेक मिळाला, तो होता संगीतकार अनु मलिक यांचा. संगीत निर्देशनात आलेला चित्रपट मर्द यामध्ये त्यांना मैं मर्द टांगेवाला हे गीत आलं, ते सुपरहिट ठरलं. यानंतर आणखीन एक सुपरहिट गीत आलं, ते होतं जानकी बाजी मधील आते आते तेरी याद. आणि यानंतर ते सर्वांचीच पसंती बनले.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आणि आजच्या आपल्या विक्सा शो मध्ये मी आरजे प्रगती आहेच तुमच्या सोबत. आणि आज आपण जाणून घेतोय आपल्या सर्वांचे हक्काचे असे मोहम्मद अजीज साहेबांचा जीवन प्रवास. मंडळी, यानंतर त्या काळातील प्रख्यात संगीतकार नौशाद, ओपी नय्यर, आर डी बर्मन, बप्पी लहरी, उषा खन्ना, अनु मलिक यांच्या बरोबर त्यांनी काम केलं. यानंतर त्यांनी जतीन ललित, राम लक्ष्मण, नदीम श्रवण आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत देखील कर्णमधूर अशी गीतं केली. याच सोबत मोहम्मद अजीज यांनी भजन, खाजगी संगीत, अल्बम आणि दूरचित्रवाणीत जय हनुमान या

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजी प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत मोहम्मद अजीज साहेब. यांचा जीवन प्रवास आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मंडळी, आपल्या कारकिर्दीमध्ये मोहम्मद अजीज यांनी दिलीप कुमार, धर्मेंद्र, जितेंद्र, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, गोविंदा, संजय दत्त, ऋषी कपूर, शाहरुख खान, अक्षय कुमार, अनिल कपूर, सनी देओल यांच्यासारख्या आघाडीच्या अभिनेत्यांसाठी पार्श्वगायन केलंय. याच सोबत त्यांनी किशोर कुमार, अमित कुमार, नितीन मुकेश, शैलेंद्र सिंग, कुमार सानवाणी, सुदेश भोसले यांच्यासोबतही युगुल गीत गायलं आहे आणि त्यांच्या गायिकेने सर्वांनाच प्रभावित केलं.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत द सुपर डुपर हिट असणारे मोहम्मद अजीज यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेतोय आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून. मंडळी, मोहम्मद अजीज यांच्या गायिकेचा जलवा 1988 दशकातही असाच सुरू राहिला. यामध्ये एक सुपरहिट गाणं आलं होतं, ते म्हणजे शूरवीर या चित्रपटातील आवाज हमारी. हे गीत त्यांनी कविता कृष्णमूर्ती यांच्यासोबत गायलं आणि या गीताची जादू सर्वांवरच पुरून उरली. या काळात हे गीत तरुणाईच्या ओठावर रुळलं. या गीतानंतर त्यांचं आणखीन एक गाणं आलं जे सुपरहिट ठरलं, ते होतं बीवी होतो येसी या चित्रपटातील फूल गुलाब का. या गीतानंही प्रेक्षकांना मोठी भुरळ घातली.

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत द सुपर डुपर हिट असणारे मोहम्मद अजीज यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेतोय आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून.

आपण एक आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्यासोबत. आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शोमधून आपण जाणून घेतोय सुपरस्टार हृदयाचा ठाव घेणारे असे गायक म्हणजेच मोहम्मद अजीज साहेबांबद्दल. 1989 सालही अजीज साहेबांसाठी महत्वाचं ठरलं. या वर्षात त्यांची आणखीन दोन हिट गाणी आली. यामध्ये विजू शहा यांच्या संगीत निर्देशनात आलेलं मैं तेरी मोहब्बत में आणि यल्पींच्या संगीत निर्देशनात आलेलं तेरा बीमार मेरा दिल या गीतांनीही प्रेक्षकांना भुरळ घातली. आता मोहम्मद अजीज हे प्रस्थापित गायकांच्या श्रेणीत जाऊन बसले होते. ते जी गाणी गात होते ती प्रेक्षकांना प्रचंड आवडत होती. आणि किशोरदा आणि मोहम्मद रफी यांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली होती ती मोहम्मद अजीज साहेबांच्या गायकीने भरून निघत होती.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच तुमच्यासोबत आणि तुम्ही आनंद घेत आहे बिग स्टार शो या कार्यक्रमाचा. आज या कार्यक्रमात आपण जाणून घेत आहोत मोहम्मद अजीज साहेबांचा जीवन प्रवास. मंडळी, 1990 संगीताच्या बदलत्या काळात अनेक गीतकार संगीतकार येत असतानाही मोहम्मद अजीज यांचा हिटचा फॉर्म्युला चालूच होता. यामध्ये लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची गाणी विशेष गाजली. तेरी मोहब्बत मेरी जवानी, नरसिंहा या चित्रपटातील चुपचाप तू क्यू या गीताचा समावेश होतो. परंतु त्यांच्या फिल्मी गायकीमध्ये चार चांद लावून गेला तो चित्रपट होता 1992 सालचा खुदा गवाह. या चित्रपटासाठी मोहम्मद अजीज साहेबांनी गायलेली सर्वच गीतं लोकप्रिय ठरली आणि जिथे या चित्रपटापासून जितका फायदा व्हायला हवा होता तो न होता उलट उतरती कळा लागली. आणि हे मात्र मोठं आश्चर्य म्हणावं लागेल.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय मोहम्मद अजीज साहेबांचा जीवन प्रवास. मंडळी, मोहम्मद अजीज यांचं नातं खरं तर मोहम्मद रफी यांच्या गायिकेशी जोडलं जातं. मोहम्मद रफी यांच्या नंतर त्यांचा वारसा अजीज साहेबांनी चालवला असं म्हणता येईल. मोहम्मद अजीज हे नेहमी एक गुणी गायक आणि एक चांगले व्यक्ती म्हणून आपल्या स्मरणात राहतील. त्यांची आणखीन एक विशेषता म्हणावी लागेल ज्यामध्ये हा व्यक्ती आयुष्यात कधीही प्रसिद्धीसाठी प्रयत्न करताना दिसला नाही.

बिगस्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच तुमच्यासोबत. आणि आजच्या आपल्या बिगस्टार शो मधून आपण जाणून घेतोय एका सुपरस्टार सिंगरला म्हणजेच मोहम्मद अजीज साहेबांना.

बिगस्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेस तुमच्या सोबत आणि आजच्या आपल्या बिगस्टार शो मधून आपण जाणून घेतोय एका सुपरस्टार सिंगरला म्हणजेच मोहम्मद अजीज साहेबांना. अजीज साहेबांनी एकूण आपल्या फिल्म करिअरमध्ये हजाराहून अधिक गाणी गायली आहेत. हिंदी व्यतिरिक्त त्यांनी उडिया, भोजपुरी, मैथिली, पंजाबी, गुजराती, तेलुगू, तमिळ या भाषांमध्ये गीतं गायली आहेत. ते नेहमीच मोहम्मद रफी यांना आपला गुरु मानत. त्यांचं एकूण 30 वर्षाचं फिल्मी करिअर होतं. या 30 वर्षात त्यांनी करोडो लोकांची मनं जिंकली, अनेकांना प्रभावित देखील केलं. जरी त्यांना या फिल्म इंडस्ट्रीमध्ये एकही पारितोषिक मिळालं नसलं तरी जेव्हा आजही एखाद्या टमटममध्ये, ट्रॅक्टरवरती, गाडीत किंवा रेडिओवर त्यांचं गाणं ऐकलं की लोक माना डोलवायला लागतात, हीच खरी त्यांच्या कामाची पावती आहे. म्हणूनच हा सर्वसामान्य गायकच महान गायक ठरतो. म्हणूनच मोहम्मद अजीज साहेब आहेत रेडिओ तरणाचे बिग स्टार.

जीवन प्रवास। श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 9970 500 900 वरती, आणि पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत आपल्या रेडिओ तेरणावरती। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोतेहो, आरोग्य मंत्र या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेत असतो विविध आजारांविषयी, आणि यासाठी आपण सुप्रसिद्ध अशा डॉक्टर तज्ज्ञांना निमंत्रित करत असतो। आजही आपण आरोग्य मंत्र या कार्यक्रमामध्ये स्त्री रोग याविषयी आपण जाणून घेणार आहोत। कॉमन आजार काय असतात त्याविषयी, आणि त्याचे उपाय पण कसे असू शकतात, उपचार कसे असू शकतात, त्याचे प्रिकॉशन कसे घेतले पाहिजेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत। आणि यासाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे डॉक्टर श्रेया पंदरकर यांना। त्या स्त्री रोग तज्ज्ञ आहेत, त्यांचं MBBS वैशंपाय मेडिकल कॉलेज सोलापूर इथे झालेलं आहे, सध्या ते MS करत आहेत OBGYN ते पण करत आहेत आपल्या तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नेरूळ मुंबई इथे, आणि आज त्या धाराशिवमध्ये कॅम्पसाठी आलेले आहेत, आणि त्यांनी रेडिओ तेरणाला व्हिजिट करून आज आपल्याला आपले जे महिलांचे आजार असतात विविध त्याविषयी ते आपल्या सर्वांना माहिती देणार आहेत। मी सर्वप्रथम डॉक्टर श्रेया पंदरकर जी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणा।
2: थँक्यू सो मच।
1: सर्वप्रथम तर श्रेया, आपण सोलापूरमध्ये आपलं MBBS झालं आहे, त्यामुळे आपण या भागाशी थोडेसे सुपरिचित आहात, त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे तुम्हाला काय म्हणतात त्याला ते कम्फर्ट वाटत असणार आहे
2: खूप जास्त।
1: अच्छा, तर आपण धाराशिवमध्ये आलात, आज कॅम्पमध्ये आलेला आहात, तर तुम्हाला काय अनुभव आला तो अगोदर सांगा।
2: चांगला होता कॅम्प, लोकही चांगले आहेत तसे बोलायला, आवर्जून आले म्हणजे इतकं, म्हणजे अवेअरनेस हेल्थ रिगार्डिंग इतकी जास्त आहे, त्या ते बघून मी जास्त खुश होते। म्हणजे असं नसतं की जर हेल्थ कॅम्प असेल तर खूप वेळा होतं की लोक हेल्थला निग्लेक्ट करून येत नाही, पण आम्ही म्हणजे आय वॉज अमेझ्ड अँड हॅपी की लोकांना इतकी अवेअरनेस आहे, आणि फक्त असं नाही की फक्त एज्युकेटेड किंवा यंग पीपल, म्हणजे असं नाही, ओल्ड लोक पण, म्हणजे म्हातारे लोक होते, त्यांनाही वाटत होतं की हा आपल्याला त्रास होत आहे म्हणून ते आलेले, म्हणजे काय त्रास होतोय, काय त्रास नाही होते असं तसं, म्हणजे आम्ही त्यांना नीट काउन्सिलही केलं। म्हणजे आय थिंक सो मोस्ट इम्पॉर्टंट इज सेल्फ अवेअरनेस रिगार्डिंग की तुम्हाला त्रास होत आहे, आणि नंतर असतं की तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची आहे, तर मग चांगला तसा प्रतिसाद होता।
1: अच्छा, आणि खास करून आज आपण ज्या स्त्रियांच्या आजारांविषयी, महिलांच्या आजारांविषयी बोलणार आहोत, तर महिलांशी संवाद साधताना तुम्हाला काही जाणवलं, काही नवीन जुनं समजा असं काय पद्धतीने महिला खरंच अवेअर आहेत नाही आहेत त्यांच्या आजार
2: आहेत आहेत? म्हणजे मी जसं मला वाटलेलं की मे बी थोडे इग्नोरंट असतील किंवा कामात ते खूप जास्त बिझी असेल म्हणून ते हेल्थला इग्नोर करत असतील, पण नाही, म्हणजे त्यांच्या होतं मनात की मे बी मला बॉडी पेन होत आहे किंवा मला पिरियड्सचा प्रॉब्लेम होत आहे किंवा बाकी काही हॉर्मोनल इश्यूज, किंवा दोन तीन आज प्रेग्नंट लेडीज पण आलेले सांगायला की मॅम हा त्रास होत आहे, तो त्रास होत आहे, म्हणजे असं, म्हणजे पीपल वर अवेअर अँड दे न्यू की आपल्याला यायचं आहे, म्हणजे असं, आणि ते आले, आम्ही त्यांना नीट काउन्सिलही केलं की ही गोळी घ्या, ती गोळी घ्या, असं करा, तसं करा, म्हणजे।
1: अच्छा, तर डॉक्टर श्रेया पंदरकर जी, आता जसं आपण म्हटलं की काही महिलांनी येऊन आपल्याशी चर्चा केली त्यांच्या आजारांविषयी, तर आपण त्याच गोष्टीला पुढे घेऊन जाऊयात की तुमच्या निदर्शनामध्ये, तुमच्या ड्युरिंग MBBSच्या पिरियडमध्ये असेल किंवा आता जस्ट तुम्ही MS पण करताय समजा, तर तुम्हाला असे महिलांमध्ये कॉमन असे आजार कुठले आहेत की जे तुमच्या निदर्शनास येतात?
2: आता तर मला खूप जास्त जे असं हे वाटत आहे इज की इनफर्टिलिटी, कन्सीव्ह करायला त्यांना खूपच जास्त प्रॉब्लेम होत आहे। सेकंड आणि त्याचा मेन म्हणजे खूप लोकांना, म्हणजे असं आता मेन कॉज नाही पण जितकं मी पाहिलं आहे की ते का कन्सीव्ह नाही करू शकत आहे, द रिझन इज PCOD। आणि मी असे खूप सारे असेही पाहिले आहेत केसेस की PCOD नसून पण ते कन्सीव्ह नाही करू शकत आहे, म्हणजे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण तरीही त्यांना जमत नाहीये कन्सीव्ह करताना, किंवा मग बाकीचे सगळे जसे म्हणजे त्यांचे अॅनाटॉमिकल इश्यूज होते त्यांना की मे बी युट्रसमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा फेलोपियन ट्यूब, ओव्हरीज, म्हणजे नाही का बरोबर अंडाशय बनत नाहीये, बरोबर एग फॉर्म होत नाहीये, बाकीचे रिझन्स आहेत, म्हणजे तेही एक कॉज आहे।

0: कारण की आधी दे नो त्यांना अवेअरनेस असते की हा हा प्रॉब्लेम होत आहे, बट ॲट दी एंड त्यांना त्यांचे मेन्सेस रेग्युलराइज का करायचे आहेत कारण की दे वॉन्ट टू कन्सिव्ह असं. तेव्हा जाऊन आपल्याला रिअलाइज होतं की अच्छा हे हे प्रॉब्लेम्स आहेत का ते प्रॉब्लेम्स आहे असं. तर मग मेन तर म्हणजे आम्ही जे पाहिले खूप लोकांना थायरॉइडचा प्रॉब्लेम असतो, थायरॉइडमध्ये मग वेट इन्क्रीज होतं त्यांचं, मग त्यांना म्हणजे मेन्सेस इरेग्युलॅरिटी वगैरे त्यांना जाणवते. मग आम्ही मग तेच म्हणतो त्यांना की तुम्ही बेसिक्सपासून स्टार्ट करा, फर्स्ट ऑफ ऑल गोज एक्सरसाइज, मग त्यानंतर मेडिकेशन्स, म्हणजे आम्ही आणि हेल्दी फूड ॲक्च्युली ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की म्हणजे इतके सिव्हिअरली ओबीज असतात ते की नाही म्हणजे त्यांना ते फुल ते दिसून येतं नाही का. आणि त्यानंतर मग एकतर वेट गेन इतका जास्त होतो की मग हॉर्मोनल प्रॉब्लेम्स लाईक गर्ल्समध्ये पण मग टेस्टॉस्टेरॉन लेवल खूप जास्त असते तेही पाहिलं आहे आम्ही. तर मग ॲट दी एंड इट ऑल गोल्स की म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल तुमची लाईफस्टाईल एक्सरसाइज एव्हरीथिंग, मग त्यानंतर आपण मेडिकेशन स्टार्ट करतो. सर तेही नाही झालं तर मग आपल्याला मे बी आपल्याला कुठलं सर्जिकल इंटरव्हेन्शन किंवा काहीतरी करावं लागतं. तर मग बिफोर म्हणजे हे खूप जास्त कॉमन आहे सध्या, मोर देन आय थिंक सो प्रेग्नन्सी रिलेटेड किंवा आफ्टर प्रेग्नन्सी जे प्रॉब्लेम्स होत आहेत गायनॅक प्रॉब्लेम्स खूप जास्त वाढत आहेत. की म्हणजे असं आम्ही अशी केसेस पाहिले जे असं त्यांना माहिती आहे की सपोज ती आता 25-26 इयर्सची आहे आणि तिला ॲट द एज ऑफ 15 पिरियड झालेत, ती शी इज व्हेरी वेल अवेअर की तिला 10 इयर्सपासून मेन्सेस रेग्युलर नाही आहेत, की तिला 2 वर्षात एकदा येतात किंवा 6 मंथ्समध्ये 1-2 येत आहेत. मग त्यांना ते आत्ता रिअलाइज होतं की नाही म्हणजे, तर ते आय थिंक सो ते सेल्फ अवेअरनेस पण खूप जास्त गरजेचे आहे, रिअलायझेशन की जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम होत आहे तेव्हा तुम्ही इमिडिएटली या, कारण की मग म्हणजे प्रॉब्लेम हा होतो की मग बॉडी यूज टू होऊन जाते ना त्या सायकलला, मग नंतर जेव्हा तुम्ही 10 वर्षांनी ट्रीटमेंट घ्यायला येता थोडं डिफिकल्ट असतं मग ते सगळं पुन्हा रिव्हर्स बॅक करायला की दॅट इट शुड गो टू नॉर्मल असं. तर मग ते पाहिलं मी.
1: अच्छा तुम्ही खूप पुढे गेलात तसं, कारण काही क्वेश्चन माझ्या डोक्यामध्ये चालवतात त्याचा अन्सर तर खरं मिळालं, पण तरी सुद्धा मी परत एकदा मी थोडीशी आठवण करून देतो सर्वांना की डॉक्टर श्रेया पंदरकर यांच्याशी आपण चर्चा करत आहोत, त्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि सध्या तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मुंबई इथे नेरूळ मुंबई इथे एमएस करत आहेत OBGYN याच्यामध्ये. तर जसं तुम्ही म्हटलात की लाईफस्टाईल आणि हे तर आम्हाला खूप म्हणजे ऐकायला मिळायचं अगोदर न्यूजमध्ये, पण ते खूप शहरी भागामध्ये होतं, मुंबईमध्ये होतं, पुण्यामध्ये होतं असं ऐकायला मिळायचं. तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे ते सांगा.
0: नाही मला असं वाटतं की ते सगळीकडे एक्झिस्ट करतं, म्हणजे इनफॅक्ट मी आज पण आलेले कॅम्पला तरीही आय सॉ फिमेल्स की दे हॅड द सेम प्रॉब्लेम्स. ते फक्त असं नाही आहे की ते फक्त पुणे किंवा मुंबईमध्ये एक्झिस्ट करतं. इनफॅक्ट जेव्हा माझं MBBS सोलापूरमध्ये होतं
1: तेव्हा लाईफस्टाईल म्हटलं म्हणून मी हा प्रश्न विचारला,
0: म्हणजे जेव्हा मी सोलापूरलाही होते तेव्हा पण आम्ही PHC मध्ये काम करायचो तेव्हा पण गर्ल्स यूज टू कम विथ द सेम कंप्लेन्स की त्यांना PCOD आहे, त्यांचे मेन्सेस इरेग्युलर आहेत. म्हणजे आय थिंक सो आता ते खूप असं ग्लोबलाइज झालं आहे ते लाईफस्टाईल आय थिंक सो सगळीकडे असं, ते फक्त एका सर्टन पर्टिक्युलर एरियापर्यंत नाही राहिलं की फक्त पुणे मुंबई किंवा बिग सिटीज मध्ये हा प्रॉब्लेम होत आहे. कारण की इनफॅक्ट आज पण मी जेव्हा आलेले तेव्हा पण मी पाहिलं की खूप फिमेल्स आलेले कंप्लेन्स ने की मेन्सेस रेग्युलर नाही आहेत, म्हणजे दे हॅड चिल्ड्रन, त्यांना होते मुलं, पण ते 30-35 इयर्सचे आहेत, या एज मध्ये पण जरी तुमचे मेन्सेस इरेग्युलर होणं नॉर्मल नाही आहे कारण की, तर मग त्यांनाही सेम कंप्लेन्स होते. मग आम्ही बोललोय त्यांना की तुम्हाला सोनोग्राफी वगैरे वगैरे करून मग पुढे असेसमेंट करून.
1: आता डॉक्टर श्रेया मी आता या ठिकाणी हा एक प्रश्न माझ्या डोक्यात निर्माण होतो ऍज अ यू आर ऑल्सो यंगर डॉक्टर, तर जे आमच्याकडल्या भागामध्ये किंवा जे आम्हाला ऐकायला येतं नेहमी की लग्न उशिरा होणं म्हणजे ॲम्बिशियस असतात, करिअर करायचं असतं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. लाईफस्टाईल हा तर मेन पार्ट आहे ते आपण समजू शकतो, काही गोष्टी तुम्ही ज्या मेडिकल टर्ममध्ये ज्या सांगितलेल्या आहेत समजा त्या पण आपण समजू शकतो, पण तुम्हाला काय वाटतं की लाईफस्टाईल ओव्हर ॲम्बिशियस असणं किंवा तो एजचा जो एक बाय नॅचरल नैसर्गिक जर आपण तो कालावधी आहे तो जर सुटलेला असेल तर तुम्हाला काय वाटतं की या सर्व गोष्टीमध्ये आपण कशा पद्धतीनं प्रिकॉशन घ्यायला हवेत किंवा काळजी घ्यायला हवी की आपण आपलं लग्न आता उशिरा होत असतं किंवा ह्या सगळ्या गोष्टीला धरून तुम्हाला काय सजेशन तुम्ही असं देऊ इच्छिता की काय नेमकं याच्यात करायला हवं.
0: म्हणजे इट इज फाईन की युअर ओव्हर ॲम्बिशियस अँड एव्हरीथिंग, बट मला असं वाटतं की ॲट दी एंड प्रायोरिटीज पण खूप सेट असायला हवे असं मला वाटतं. कारण की मे बी आपण करिअरमध्ये खूप पुढे आपण विचार करतो सगळं आणि मग आपण मे बी विसरून जातो किंवा काय म्हणजे मग एज निघून जाते, मग तेव्हा म्हणजे खूप लोकांना मी असं पाहिलं रिअलाइज होतं की नाही नाही आता मला कन्सिव्ह करायचं आहे आणि मग त्यांना तो प्रॉब्लेम स्टार्ट होतो. सो आय फील की ते रिअलायझेशन आणि अटेन्शन असणं पण खूप जास्त गरजेचं आहे की दो युअर 27-28 आणि तुम्हाला ॲम्बिशन आहे त्या कामाचं, बट बॅक ऑफ द माइंड यू शुड रिअलाइज की

0: प्लॅन करायला हवं, कारण की 30s नंतर प्लॅन करतो फाईन, बट स्टील थोडं रिस्की असतं. कारण की विथ एज एकतर फर्स्ट ऑफ ऑल प्रेग्नन्सी ठेवणं खूप अवघड होऊन जातं, दुसरी गोष्ट जर एल्डरली मदर्समध्ये डाऊन सिंड्रोमचे खूप जास्त हे आहे, तर मग ते लोक ते रिअल आणि ऍक्च्युली इट्स नॉट ओनली डाऊन सिंड्रोम बट अदर डिफेक्ट्स एज वेल. म्हणजे ते आता मेन ऍक्च्युली डाऊन सिंड्रोम आपण म्हणतो आणि ते खूप जास्त कॉमनही आहे, पण बाकीचे पण म्हणजे जेनेटिकल डिफेक्ट्स वगैरे ते थोडे एल्डरली एजमध्ये जास्त दिसून येतात. तर मग ते अटेन्शन ते खूप जास्त गरजेचं आहे, कारण की आम्ही असे पाहिलेत की म्हणजे दे आर 28-29 आणि थोडे हॉर्मोनल प्रॉब्लेम्स दिसतात, रिपोर्ट्समध्ये दिसतंय की मे बी शुगर वाढत आहे किंवा हा प्रॉब्लेम होत आहे त्यांना, बट द्या लाईक नो आम्ही प्लॅन नाही करत आहे. मग आम्ही त्यांना थोडं करतो काउन्सिल की नाही म्हणजे यू शुड स्टार्ट प्लॅनिंग, इट इज इम्पॉर्टंट. कारण की एकतर यू आर 28-29 or 30 आणि जर तुम्ही फर्स्ट बेबी प्लॅन नाही केलं अँड इफ यू वॉन्ट अ सेकंड चाइल्ड एज वेल, मग ते खूप पुढे होऊन जातं सगळं अँड मग रिस्क एज वेल तेवढेच वाढतात त्यांचे.
1: आता ऍज अ एक्सपर्ट डॉक्टर म्हणून तुम्ही बऱ्याचशा टेस्ट सजेस्ट करता, म्हणजे एखादी महिला जर तुमच्याकडे येत असेल ती आपल्याला त्याविषयी चर्चा करायची की ड्युरिंग प्रेग्नन्सी आणि आफ्टर प्रेग्नन्सी आणि ते प्रेग्नन्सी होण्याच्या अगोदरची काय काळजी, हे तीन टप्प्यातला विषय जो आहे तो पण तुम्ही एक्सप्लेन करा. पण त्याच्या अगोदर एक असा प्रश्न विचारायचा होता की जो एक कॉमनली बोलला जातो तो म्हणजे असं की डॉक्टरांकडे कुठलाही पेशंट गेला, म्हणजे खास करून आता महिला आपला असा विषय चालू आहे म्हणून, आणि जर समजा ते प्रेग्नेंट असेल आणि तुम्ही खूप अशा वेगवेगळ्या डिफरंट टेस्ट सांगता, मग ते अम्युनिटी टेस्ट असेल किंवा अजून कुठल्याही समजा तुम्ही डाऊन सिंड्रोमचा विषय काढला म्हणून, ते म्हणतात तुम्ही उगीच टेस्ट सांगतात म्हणून एवढं निघतं, आमच्या जुन्या काळामध्ये एवढं कुठं काय असा विषय होता, असा पण एखादा विषय येऊ शकतो. तर तुम्ही त्या बाबतीत पण सांगा की हे तुम्ही टेस्ट ज्या सगळ्या सजेस्ट करतायत, अर्थातच टेक्नॉलॉजी आलेली आहे, सायन्स आहे त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी, तर तुम्ही त्या बाबतीत काय सांगाल? कारण त्याचा रेशो पण बरेच जण सांगतात की त्याचा खूप रेशो कमी आहे, म्हणजे 0.1% मध्ये सुद्धा येईल का नाही सांगता येत.
0: बट द थिंग इज सी ओके, मला तुमचा कळत आहे कन्सर्न, आपण म्हणू की मे बी 0.1% किंवा 1% ऑफ द पॉप्युलेशन मध्ये असू शकतं, पण आपल्याला काय माहिती की तो पेशंट त्या 1% मध्ये आहे की नाही, ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ते टेस्ट सांगणं आमचं काम आहे. कारण की प्रिव्हेन्शन ऑफ दॅट थिंग इज आर वर्क ऍट दी एंड. तुम्ही काउन्सिलिंगसाठी का येत आहात हो की नाही? आता जेव्हा आमच्याकडे पेशंट येतो तेव्हा आम्ही त्यांना सगळे टेस्ट देतो कारण की ते गरजेचे आहेत. आता आम्ही त्यांना शुगरची टेस्ट दिली, ते म्हणतात नाही नाही ये क्यू करणे की जरूरत है, गरजेचं आहे ना. आफ्टर 20 weeks इफ यू डायग्नोस्ड एज अ GDM तुमच्या बेबीचा वेट वाढणारच आहे, सगळं तुम्हाला हे करणं गरजेचंच आहे. आता आम्ही ड्युअल मार्कर टेस्ट फॉर डाऊन सिंड्रोम आम्ही 11-13 weeks मध्ये सांगतो, ते जर नाही झालं तरी आम्ही टिल 20 weeks आम्ही क्वाड्रपल मार्कर सांगतोच, तसं आहे ते. आणि ते करणं नाही करणं त्यांचं काम आहे, पण वी विल ऍडवाईज बिकॉज आय स्टील रिमेंबर दिस केस जे आलेलं की एक आम्ही बेबी डिलिव्हर केलेलं आणि मग ही पीडियाट्रिक्स नंतर ते बेबी पीडियाट्रिक्सकडे कारण की त्या बेबीच्या हार्टमध्ये होल होत आणि त्यांनी फिटल 2D इको नव्हता केला. आम्ही सगळ्यांना सांगतो फिटल 2D इको करायला, ते इम्पॉर्टंट असतं. आम्ही दर एका गोष्टी मागे तथ्य आणि अर्थ आहे, ते फक्त तुमचं परसेप्शन आहे की ते गरजेचं आहे की नाही. आता आम्ही सगळ्यांना म्हणतो बिफोर प्रेग्नन्सी इफ द मदर इज प्रेग्नंट, आम्ही म्हणतो त्यांना की थायरॉइडची टेस्ट करा, बट दे आर लाईक नो खूप एक्सपेन्सिव्ह आहे आम्हाला परवडत नाही, देन दॅट इज युअर रिस्क. कारण की जर तुमच्या बेबीला जर हायपोथायरॉइडिझम झाला, तुम्हाला जर हायपोथायरॉइडिझम आहे, द बेबी इज प्रोन फॉर मेंटल रिटार्डेशन, तसं आहे ते. म्हणजे सपोज जर त्यांनी तो टेस्ट नाही केलं आणि जर मदरला थायरॉइड आहे तर मग बेबी इज व्हेरी प्रोन फॉर मेंटल रिटार्डेशन, म्हणजे बेबीचं आयक्यू लेस असू शकतं, देन दॅट इज ऑन देम. कारण की आम्ही तर सांगत आहोत त्यांना प्री अँटीनेटल हे सगळे टेस्ट करायला, तर इट इज ऑल अबाउट द परसेप्शन अँड सेकंड थिंग आय फील इज अ ट्रस्ट ऑन द डॉक्टर एज वेल. की जर आम्ही सांगत आहोत तर त्यामागे काहीतरी अर्थ आहे, कारण की
1: ते आपल्या भल्यासाठी आहे, ते
0: तुमच्या भल्यासाठी. आम्हाला आम्ही त्यांना तेच म्हणतो की आम्ही तुम्हाला हे टेस्ट देतो, मला काहीच भेटत नाहीये, नो CUT नो नथिंग, कारण की वी आर वर्किंग फॉर द हॉस्पिटल, दे कम टू अस. आम्ही त्यांना सांगतो हे करा, ते आता त्यांचं आहे करायचं की नाही. म्हणजे आम्ही लिटरली खूप पेशंट्सला या लँग्वेजमध्ये सांगितलं की हे बघा आम्ही तुम्हाला हे तुमच्या भल्यासाठी सांगतोय, आम्हाला काहीच फायदा नाहीये म्हणजे तुम्हाला फोर्स करून की तुम्ही हे करा. म्हणजे
1: तर श्रोते आपण ही खूप छान अशी माहिती ऐकत आहोत, ते डॉक्टर श्रेया पंधरकर यांच्याकडून. ते आता सध्या MS करत आहेत OBGYN तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नेरुळ इथे, तेव्हा आता आपण जो मागाचा प्रश्न होता तो म्हणजे असाच की आता चला ठीक आहे तुम्ही तर ह्या सगळ्या गोष्टींना अवेअर केलेला आहे आणि हे सगळं अवेअर झाल्यानंतर एक स्त्री उत्तम आहे आणि आता तिला प्रेग्नन्सी झालेली आहे तर त्या ड्युरिंग प्रेग्नन्सीच्या ह्या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये आणि नंतर जे आता खूप म्हणजे ज्याच्यावर भारत सरकारनं सुद्धा केलं की पोषण आहार सप्ताह म्हणजे जे 1000 पहिले दिवस असतात ते खूप महत्वाचे असतात असं एक याच्यावर खूप जनजागृती सुरू केलेली आहे तर तुम्ही काय सांगू इच्छिता की जेणेकरून जो ऐकणारा इथला भाग आहे महिला आहेत त्यासुद्धा त्याबाबतीत जागृत होतील
0: म्हणजे ऍक्च्युली पहिले 3 महिने तर आय थिंक सो सर्वात जास्त काळजी कारण की जे होतं पहिल्या 3 महिन्यामध्येच होतं तर मग आम्ही सगळ्यांना नेहमी फोलिक ऍसिड प्रिस्क्राईब करतो 3 मंथ्स कंपल्सरी घ्यायचं असतं कारण की बेबीची डेव्हलपमेंट त्याच्यावर खूप जास्त अवलंबून असते अँड मोर दॅन द डेव्हलपमेंट द न्यूरल डेव्हलपमेंट ती खूप जास्त डिपेंडंट असते सो तेवढं फोलिक ऍसिड डेली घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे दुसरी गोष्ट डाएट नीट जेवण करायचं म्हणजे स्टेबल राहणं काळजी घेणं कारण की मॅक्झिमम अबॉर्शन्स जर पाहिले असतील तर मग फर्स्ट 3 मंथ्समध्येच होतात म्हणजे मोस्टली तरी म्हणजे जितके जर झाले तरी पण तर मग तेव्हा आणि सेकंड थिंग आय फील इज की जे मेन USGs असतात सोनोग्राफीज असतात ते फर्स्ट 3 मंथ्सचेच असतात म्हणजे ते नीट करणं जसं एन्टी स्कॅन आम्ही सगळ्यांना सांगतो करणं गरजेचं आहे ते खूप लोक मिस करतात तर मग ते जास्त इम्पॉर्टंट आहे मला असं वाटतं फर्स्ट इज डाएट मेडिकेशन्स अँड द टेस्ट म्हणजे जे कारण की कुठली जर प्रेग्नंट फिमेल आमच्याकडे येते तर आम्ही त्यांना फर्स्ट 3 मंथ्समध्येच सगळे इम्पॉर्टंट टेस्ट सांगतो जर ते झाले असतील तर काही प्रॉब्लेम नसतो कारण की ते खूप जास्त
1: इम्पॉर्टंट
0: दिन 3 मंथ्स मग अनॉमली स्कॅन आम्ही सांगतो तेही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की सपोज जर बेबीला काही प्रॉब्लेम असला किंवा काय तर मग ते बिफोर 24 वीक्स डायग्नोज होणं पण खूप जास्त गरजेचं आहे कारण की त्यानंतर मग आपण काय करू शकत नाही तर मग ते म्हणजे आम्ही आणि द थिंग इज की आम्ही सगळ्यांना सांगतो हे करून घ्या करणं नाही करणं ऍब्सोल्युटली
1: एज फॅक्टर येणार नाही मध्ये तुम्ही
0: येतो
1: नाही एज फॅक्टर म्हणजे समजा जे 20-22 वर्षाची प्रेग्नंट वुमन असेल म्हणजे 35 वर्षाची असेल तुम्ही
0: सगळ्यांनीच करायचं असतं आणि म्हणजे इफ द वन हु इज एल्डरली त्यांनी जास्त काळजी घ्यायला हवी सगळ्यांनीच घ्यायला हवी बट द वन हु इज लाईक 30 to 35 मध्ये त्यांनी थोडी जास्त काळजी घ्यायला हवी अजून काही नाही आणि दुसरी गोष्ट आहे की आफ्टर 3 मंथ्स आम्ही आयरन कॅल्शियम फोलिक ऍसिड प्रोटीन पावडर ते स्टार्ट करतो कारण की न्यूट्रिशन मॅक्झिमम नसतं नाही घेते इतकं म्हणून आम्ही आमच्या साईडनेच त्यांना तर मग आम्ही म्हणजे कारण की गॅरंटी नसते की आम्ही तर त्यांना म्हणत आहोत की डेली तुमचा इतका कॅलरी इंटेक व्हायला हवा नो गॅरंटी की ते घेतील की नाही घेतील म्हणून इट इज व्हेरी कंपल्सरी टू हॅव आयन सप्लिमेंट्स फोलिक ऍसिड सप्लिमेंट्स कॅल्शियम सप्लिमेंट्स अँड सेकंड इज प्रोटीन पावडर कारण की प्रोटीन इज व्हेरी नेसेसरी फॉर द प्रेग्नन्सी आणि दुसरी गोष्ट आहे की प्रोटीन पावडरने म्हणजे मदर जे असते त्यांचा ॲपिटाईट पण वाढतो तर मग ते फूड पण चांगलं घेतात तर ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे सेकंड इज नो ऑइली फूड नो कॅफिन ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे नाही नो मीन्स नो ते फुल ऑन अवॉइड करायला हवं बाकी तुम्ही जे म्हणजे जे हवंय ते खाऊ शकता बट इट शुड बी जस्ट हेल्दी अजून काही नाही म्हणजे बस इट्स जस्ट बेसिक्स मला असं वाटतं काळजी घेणं थोडं जास्त इम्पॉर्टंट आहे जसं म्हणजे जास्त हालचाल नाही करणं किंवा खूप जास्त पळणं एक्सरसाइज हे ते त्याच्या मागे थोडं नाही थोडं रेस्ट करा अजून काही नाही
1: अच्छा आणि आता हे तर झालं तुम्ही ड्युरिंग प्रेग्नन्सी सांगितलं आणि आता प्रेग्नन्सी आणि तो जो पिरियड असतो तो खूप धावपळीचा असतो तर त्या दरम्यान काय काळजी घ्यायला सांगा मी तर म्हणतो ते प्रेग्नंट वुमनच्या ऐवजी त्यांच्या आजूबाजूचे जे कुटुंबीय आहेत त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे ते पण सांगा त्या वुमनची
0: म्हणजे 9 मंथ झाल्यावर
1: झाल्यानंतरचा विषय
0: अच्छा तर मग काही नाही त्यांनी फक्त म्हणजे मेनली की शी शुड बी कीपर मेंटली स्टेबल मला असं
1: वाटतं
0: की शी शुड बी प्रिपेअर्ड की काही पण म्हणजे वी आर विथ यू असं म्हणजे थोडं जे आहे आम्ही बघून घेऊ म्हणजे कारण की एक तर आता डिलिव्हरीचं तुम्ही बोलायचं आहात तर खूप लोकांना सी सेक्शन नसतं हवं ते खूप जास्त फोबिया आहे पण समटाईम्स इट इज गुड की दे गो अंडर सी सेक्शन मग नॉर्मल डिलिव्हरी ऑब्व्हियसली बेटर आहे कधीही आम्ही नाही म्हणणार की नॉर्मल डिलिव्हरी चांगली नाही आहे पण देर आर चान्सेस की सिझरची पण गरज येऊ शकते तर मग आय फील द मदर आणि द फॅमिली इवन बोथ ऑफ देम शुड बी प्रिपेअर्ड की हां कारण की वी हॅव सीन पीपल सपोज जर मदरला सी सेक्शनची गरज आहे आम्ही त्यांना म्हणतो फॅमिली नाही म्हणते की नाही आम्हाला म्हणजे नॉर्मलच हवं आहे म्हणजे असं मग आम्ही त्यांना सांगतो की नाही हे रिझन आहे की नाही म्हणजे जाऊ शकत तुम्ही नाही का म्हणजे असं फॉर नॉर्मल डिलिव्हरी कारण की द मदर अँड द चाइल्ड बोथ ऑफ देम आर ॲट रिस्क तर मग ते जास्त आय फील जास्त इम्पॉर्टंट आहे टू बी रेडी की काही पण होऊ शकतं आणि मग दुसरं की बी प्रिपेअर्ड, अजून बाकी काही नाही.
1: नाही, खरं तर हा विषय खूप मोठा आहे. आपण एकेका महिन्यावर किंवा एकेका विषयावर किंवा एका टेस्टवर सुद्धा आपण बरंच काही बोलू शकतो. पण आता हा विषय सगळा महिलांच्या विषयीच आपण चर्चा करत आहोत. परत एकदा श्रोते आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की डॉक्टर श्रेया पंदरकर यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. त्या सध्या तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नेरूळ इथे एम एस करत आहेत. ओ बी जी वाय एन हे नेमकं काय ते पण मला समजून घ्यायचं आहे. पण त्याच्या अगोदर हा विषय आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी निदर्शनास येते, आपण नेहमी ते तुम्हाला पण जास्त लक्षात येत असणार आहे की इकडल्या भागातल्या महिलांमध्ये असेल किंवा महाराष्ट्रातल्या पण असू शकेल की महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं जे प्रमाण असतं ते खूप कमी असतं, त्याच्यामुळे बरेचसे कॉम्प्लिकेशन क्रिएट पण होऊ शकतात असं काहीतरी एक परसेप्शन येऊ शकतात. तुम्ही त्याबाबतीत काय सांगू इच्छिता?
0: एक तर मेन रिझन हिमोग्लोबिन कमी असण्याचं इज आयरन डेफिशियन्सी. आयरनची मात्रा कमी शरीरामध्ये, ते मेन रिझन आहे. आणि दुसरी गोष्ट, आयरन कमी का आहे कारण की ते न्यूट्रिशन घेत नाही आहे, फूड घेत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतंय की म्हणजे सपोज जर आपण थोडे जरी चेंजेस केले आपल्या लाईफस्टाईलमध्ये तरीही खूप फरक पडतो. जसं आपण जेवणानंतर आपण कॉफी नाही पिली तरी, कारण की कॉफी कॅफिन ऑब्झॉर्प्शन खूप जास्त अफेक्ट करतं आयरन ह्याच्यासाठी, तर ते नाही केलं. किंवा सपोज जर तुम्ही काही सपोज जर तुम्ही विटॅमिन सी खाल्लं तर विटॅमिन सीने आयरन खूप जास्त वाढतं, आयरन ऑब्झॉर्प्शन वाढतं.
1: अच्छा.
0: हां, ते म्हणजे ते छोट्या छोट्या गोष्टी आहेत ॲक्च्युली, ज्याची आपण काळजी जरी घेतली ना तर इतका फरक नाही पडणार म्हणजे. आणि दुसरी गोष्ट ही आहे की इज की मेनी ऑफ द फिमेल्स त्यांच्यामध्ये ते अवेअर नसतात, बट त्यांचा हिमोग्लोबिन एक्सेसिव्हली नेहमीच कमी असतं. जर 7-8 कितीही खाल्लं काही खाल्लं तरी नाही वाढत. ते मेन रिझन आय फील इज थॅलेसिमिया. मग ते आणि ते ट्रेट म्हणजे ते खूप मायनर असतो तो ॲक्च्युली ट्रेट, तर तो इतका रेकग्नायझेबल पण नसतो. आणि दुसरी गोष्ट, ॲज ऑलवेज वुमेन टेन टू इग्नोर, म्हणजे ते इग्नोरच करतात फॅमिली लाईफ सगळ्यांमध्ये जॉबमध्ये इतक्या बिझी असतात की ते इग्नोर करतात, त्यांना नाही रिअलाइज होते की त्यांचं हिमोग्लोबिन, कारण की हिमोग्लोबिन 8 or 7 इज नॉट नॉर्मल. इट इज नॉट नॉर्मल. कितीही
1: नॉर्मल किती असतं व्हॅल्यू?
0: नॉर्मल व्हॅल्यू इज बिटवीन 12 to 15 आयडियली. सपोज जर तुम्ही 11-10 आहे तरी ते एक्सेप्टेबल आहे, पण त्याच्यापेक्षा कमी आहे दॅट इज नॉट एक्सेप्टेबल. यू नीड टू डू समथिंग. ते खूप जास्त ते समजणं खूप जास्त गरजेचं. त्यांना वाटतं नाही नाही 9 आहे 8 आहे ते नॉर्मल नाही आहे.
1: पण ते माहीत होण्यासाठी सुद्धा जाऊन चेक करणं गरजेचं.
0: ते चेक हा ते तर नंतरची गोष्ट आहे. म्हणजे तेच ना, इग्नोरन्स खूप खूप मोठा फॅक्टर वुमेन मध्ये, इग्नोरन्स खूप थोडा मोठा फॅक्टर मला असं वाटतो तो आहे. आणि 7-8 मग ते थॅलेसिमिया, तर मग त्यासाठी टेस्ट असते. मग ती जर केली त्यांना रिअलाइज झालं तर मग अप्रोप्रिएट मेडिकेशन वगैरे होऊन जातं. पण मग दुसरा हाच आहे की आयरन, आणि दुसरं असतं फोलिक ऍसिड किंवा B12. तर एक तर
1: नॉर्मलच्या बाबतीत तर बरंच बोलतात.
0: म्हणजे
1: आता जे प्युअर व्हेजिटेरियन आहे त्यांनी काय करायचं? मग
0: काही नाही, ते काहीच करत नाही.
1: अच्छा.
0: दे आर नॉट रेडी टू हॅव नॉनव्हेज मेनली. सो सेकंड थिंग ते काय करू शकतात इज B12 सप्लिमेंट्स. देन त्याशिवाय मग दुसरा काहीच ऑप्शन नाही. जर त्यांना वाटतं की ते दही खाऊन B12 वाढवणार आहे
1: तर
0: ते नाही, म्हणजे दॅट इज नॉट. कारण की दही तुम्ही जास्त एका मात्रेपेक्षा जास्त नाही खाऊ शकत, कारण की दहीचे पण थोडे साईड इफेक्ट असतात. दही आपण आर्थरायटिस मध्ये नाही खाऊ शकत. आणि जर खूप जास्त दही खाली तर नंतर तुमच्या जॉईंट्स मध्ये खूप प्रॉब्लेम्स होऊ शकतात, जर ज्यांना त्रास नसेल त्यांनाही. सो जो ते व्हेज ऑप्शन टोफू म्हणतात किंवा पनीर म्हणतात, नाही, इट डज नॉट. ते त्या जितकं नॉनव्हेज B12 देतं तितकं ते नाहीच म्हणजे हे करू शकत, इन्क्रीज करू शकत. अँड मी नॉन व्हेजिटेरियन आहे म्हणून मी थोडं प्रमोट पण करेल, बट स्टील. सो सेकंड ऑप्शन त्यांच्यासाठी हेच आहे की B12 सप्लिमेंट्स घे. बट त्यासाठी खूप एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की डेली B12 सप्लिमेंट्स घेणं, कम्प्लायन्स राहणं पण खूप जास्त गरजेचं आहे. एकदा दोनदा खाऊन नाही वाढणार ते, कारण की ते रोज खाणं किंवा वीकमध्ये 4 to 5 times जर तुम्ही खात आहात तर इम्पॉर्टंट आहे. जर तेवढं तुम्हाला माहिती आहे, हा ओके आय एम अ व्हेजिटेरियन, B12 कमी आहे, नाही होणार काही. म्हणजे किंवा नॉन व्हेजिटेरियन जरी असलं आणि B12 कमी असलं तरी मग खावं लागेल किंवा इंजेक्शन मग घ्यावं लागेल. तर तो एकच म्हणजे असं मला वाटतं तो एक ऑप्शन आहे अजून काही.
1: अच्छा. अच्छा. तर तुम्ही जसं आता मुंबईमध्ये शिक्षण घेत आहात, सोलापूरमध्ये तुमचं शिक्षण झालंय अगोदर, जसं आपल्या बोलण्यातून आलं होतं की तुम्ही पुण्याच्या आहेत, तर मला असं वाटतं की म्हणजे ग्रामीण भागातल्या महिला आणि शहरी भागातल्या महिला यांच्या बेसिकली आरोग्यामध्ये काही असा फरक तुम्हाला दिसतो का मेनली?
0: म्हणजे आहे, तसं पाहिलं गेलं तर थोडा जास्त फरक आहे. की सपोज म्हणजे असं ग्रामीण भागामध्ये तुम्हाला असं ते मे बी त्यांचं हे खूप असतं एक्सरसाइज वगैरे, तर मग बाकीचे प्रॉब्लेम्स थोडे कमी दिसतात. थोडं जर तुम्ही शहरी लाईफस्टाईलमध्ये गेलं तर मग ते वेट गेन वगैरे वगैरे थोडे जास्त फॅक्टर्स आहेत, हॉर्मोनल हे ते, मला ते थोडं जास्त फॅक्टर वाटतं. पण आज मी आले
1: शहरी
0: भागामध्ये जास्तच आहे. पण आज जेव्हा मी आले तेव्हा आय वॉज शॉक टू सी की इव्हन म्हणजे इथे लोकांना पण सेम प्रॉब्लेम्स होते. म्हणजे असं मग मी असं ते मे बी ते थोडं लाईफस्टाईल आता होत आहे चेंज असं मला वाटतं.
1: टीव्ही मोबाईल,
0: येस.
1: तर डॉक्टर श्रेया पंदरकर जी, आता सगळ्यात एक महत्वाचा अजून एक विषय येतो जो की एक मी कॉमन क्वेश्चन नेहमी विचारतो, तो म्हणजे सेल्फ मेडिकेशनचा भाग येतो. खरं तर हा विषय खूप मोठा आहे आणि आपल्याला आणखीन चर्चा करायची आणि तुम्ही तेरणाच्या स्टुडंट आहेत त्यामुळे आम्ही तुमच्याकडून तसं एक जेस्चर आणि एक मागणार किंवा तुम्ही नेहमी इथं येऊन काही ना काहीतरी असं बोलायला हवं जसं आज कॅम्पला आला तसं. तर सेल्फ मेडिकेशनचा एक भाग येतो जो की नॉर्मली तो कुठेही पाहायला मिळतो की डोकं दुखत आहे गेले मेडिकलमध्ये गोळी घेतली, काही प्रॉब्लेम होत आहेत गेले मेडिकलमध्ये गोळी घेतली. काय तुम्हाला काय वाटतं की खास करून महिलांच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय सांगू इच्छिता?
0: कधी कधी चांगलं आहे, कधी कधी नाही.
1: चांगलं कधी हे अगोदर सांगा.
0: कधी कधी नाही आहे चांगलं ऍक्च्युली, ते वाईटच आहे. पण म्हणजे आता सपोज मीही केलंय सेल्फ मेडिकेशन, असं नाही आहे सपोज फीवर वगैरे आला किंवा काय आलं तर घेतो आपण पॅरासिटामॉल. बट द थिंग इज की तो विषय नसतो की डॉक्टरकडे जायची काय गरज आहे, जाऊ ना मेडिकलमध्ये. तो खूपच आय थिंक सो रॉंग ॲटिट्यूड आहे मला असं वाटतं. कारण की तुम्ही मेडिकलमध्ये जाऊन फक्त 2-3 दिवसांच्या गोळ्या आणणार, यू विल टेक अँटीबायोटिक्स. तुम्हाला म्हणजे देर अ सर्टन पिरियड की तुम्ही किती दिवस अँटीबायोटिक्स घ्यायला हवे किंवा काही पण म्हणजे, तर मग ते फुल तुमची हेल्थ हॅम्पर करतं. ते त्या मोमेंटला तुम्हाला मे बी रिलीफ देईल, बट ऑन द लॉंग टर्म इट इज प्लेइंग विथ युअर बॉडी ऍक्च्युली. अजून काही नाही म्हणजे सपोज आता मी आजारी पडले तर मी घेईन.
1: आपली शारीरिक म्हणजे बाजू कशी आहे, क्षमता कशी आहे हे आपल्याला माहित नसतं किंवा मेडिकल वाल्याला समोरच्या माहित नसतं.
0: तेच आता सपोज आपण खूप सारे मेडिकेशन आपण रिलेटेड टू वेट देतो. आता वी डोंट नो की तो जो फिजिशियन फार्मासिस्ट आहे ज्याने दिलंय मेडिकेशन ते त्याने काय व्ह्यूने दिलंय म्हणजे. आणि दुसरी आम्ही तर खूप बघतो म्हणजे दे टेक सेल्फ मेडिकेशन अँड दे कम म्हणजे असं. हा आम्ही पाहिले खूप जास्त. आणि म्हणजे आता ते
1: शक्यतो टाळावं, अवेलेबिलिटी खूप झालेली आहे त्यामुळे
0: झाली आहे. आणि नाही त्यांना ते ऍक्च्युली मला वाटतं की असं ते ओपीडी मला वाटतं एवढ्या गोळीचे 200-300 रुपये घेणार, त्यापेक्षा मेडिकलमध्ये जाऊन 10 रुपयाची गोळी घेऊ, त्यांचं ते खूप जास्त माइंडसेट आहे मला असं वाटतं. तर म्हणून ते
1: एखाद्या वेळेस चालू शकेल, नेहमी नेहमी
0: नाही चालत. ते एकदाही आम्ही म्हणजे पाहिलंय म्हणजे गोळी जास्त खाल्ली कमी खाल्ली मग चक्कर वक्कर येऊन पडतात, मग पुढे मग आम्हालाच सांभाळावं लागतं.
1: अच्छा. तर डॉक्टर श्रेया, एक अजून विषय असा राहिला जो की बोलण्याचा, तो म्हणजे मेनोपॉजचा होता जो की खरं तर तुम्ही सजेस्ट केला होता. विषय खूप मोठा आहे पण तरी सुद्धा तुम्ही त्याला कशा पद्धतीने समराईज करू इच्छिता?
0: मेनोपॉज फर्स्ट ऑफ ऑल रिअलायझिंग की तुम्हाला मेनोपॉज केव्हा आला आहे तो जास्त इम्पॉर्टंट आहे.
1: आपल्या भाषेमध्ये रजोनिवृत्ती असा विषय करूया त्याला.
0: जर तुम्हाला मेनोपॉज ऍट द एज ऑफ 40 बिफोर 40 येतोय तर ते नॉर्मल नाही आहे.
1: अच्छा.
0: येस, इट इज नॉट इट ऑल नॉर्मल. सो मी तेच म्हणत आहे. इट इज सी मेनोपॉज वी नो इन अ फिमेल्स लाईफ टाईम, एका स्त्रीच्या वयामध्ये कधी ना कधी आयुष्यामध्ये ऍक्च्युली कधी ना कधी त्यांना एका वयामध्ये मेनोपॉज येणारच आहे. पण ते केव्हा येत आहे ते समजणं पण खूप जास्त गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट की मेनोपॉज आला ठीक आहे, कॉमन आहे, नॅचरल आहे, पण ते केव्हा येत आहे कारण की मेनोपॉजचे खूप जास्त साईड इफेक्ट्स आहेत. तर मग अंडरस्टँडिंग की इफ इट कम्स ॲट 40 बिफोर 40 इट इज नॉट नॉर्मल. 45 आलं एक्सेप्टेबल, 47 इज द आयडियल एज.
1: ओके.
0: की तुम्हाला मेनोपॉज यायला हवा.
1: पण ते व्यक्ती परत्वे बदलू शकतं ना.
0: हो हो हो, मी तेच म्हणत आहे ना. बट 40 आधी नाही, कॉमन नाही. मे बी फिमेल्स त्यांना 40, 41, 42 येतं, एक्सेप्टेबल आहे. कॉमन नाही आहे, नॉर्मल नाही आहे, पण एक्सेप्टेबल आहे. 45 पुढे यायला येतं नॉर्मल आहे, कॉमन आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. काही लोकांना आफ्टर 55 पण येत नाही, नॉट नॉर्मल, नॉट एक्सेप्टेबल.
1: अच्छा.
0: सो अंडरस्टँडिंग की तुम्हाला केव्हा येत आहे, काय येत आहे, ते खूप जास्त गरजेचं आहे. की तुमची सर्टन एज आहे, कारण की आफ्टर 55 जर तुम्हाला पिरियड्स येत आहे इट इज नॉट नॉर्मल, आय एम सेइंग. आणि त्यानंतर सपोज तुम्हाला मेनोपॉज आलाय, सपोज ॲट द एज ऑफ 45 तुम्हाला मेनोपॉज आलाय अँड सडनली ॲट द एज ऑफ 50-51 तुम्हाला ब्लीडिंग होत आहे, नॉर्मल नाही आहे म्हणजे इट इज नॉट एट ऑल नॉर्मल, तर तेव्हा तुम्हाला ॲब्सोल्युटली इमिडिएटली कन्सल्ट करायला हवं फॉर द फर्दर इव्हॅल्युएशन. कारण की मे बी एंडोमेट्रियल युट्रस काहीतरी प्रॉब्लेम आहे, समथिंग इज ईस्ट्रोजन इज ओव्हर ॲक्टिंग मे बी, किंवा काहीतरी हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला आहे म्हणून. एक एक कॉमन असतं कधी कधी पोस्ट मेनोपॉझल ब्लीडिंग, पण ती रीज ते खूप कॉमन आहे आणि त्याचं काही हार्म पण नाही आहे. पण जर पण आपण ऑब्व्हियसली फॉर एव्हरी वन आपण सोनोग्राफीज वगैरे सगळं करतो, तर खूप फिमेल्समध्ये दिसतं की नाही, म्हणजे बाकीचे वेगळे फॅक्टर्स पण आहेत जे कॉज करते, तर मग तेव्हा तुम्हाला कन्सल्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे हॉट फ्लशेस येतात. आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट व्हॉट आय फील इज की पोस्ट मेनोपॉझल फिमेल्स जे कंप्लेन दिस बॉडी पेन, आणि मोस्टली कारण की मेनोपॉज नंतर कॅल्शियम डेफिशियन्सी खूप जास्त कॉमन आहे.
1: नॉर्मली असे दिसून येते, जस्ट
0: नॉर्मली दिसून येते, आणि मेनोपॉज नंतर अजून जास्त दिसून येते. तर मग ते समजणं की आफ्टर युअर मेनोपॉज हॅव्हिंग कॅल्शियम सप्लिमेंट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की आजही मी पाहिलं इतके जास्त फिमेल्स आलेले, मे बी ते काम करतात अग्रीड, किंवा आता ऊन आहे डिहायड्रेशन होतं म्हणून, पण जर इफ युअर मेनोपॉझल फिमेल कॅल्शियम सप्लिमेंट्स घेणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण की ते खूप जास्त म्हणजे इम्बॅलन्स होऊन जातो कारण की आफ्टर मेनोपॉज. तर मग दॅट इंटरव्हेन्शन इज नीडेड, म्हणजे अवेअरनेस की हा आफ्टर मेनोपॉज तुमचं कॅल्शियम कमी होतं आणि तुम्हाला मेडिकेशन घ्यायचं आहेत असं, कारण की मेनोपॉज नंतर नाही लोक आपली इतकी काळजी घेत.
1: हे छोटे काय गोल्डन वर्ड असे काय असू शकतात सर्व महिलांसाठी की कुठल्या वेळेला कुठला निर्णय घेतला पाहिजे किंवा ते अंडरस्टँडिंग कशी आली पाहिजे?
0: आय फील सेल्फ अवेअरनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. की जर तुम्हाला जाणवतोय की तुमच्या बरोबर काहीतरी नॉर्मल नाही होते, किंवा तुम्हाला वाटतंय की हा मला त्रास होत आहे, मे बी तो नॉर्मलच असेल, इट मे बी इट माइट बी फिजिओलॉजिकल की ठीक आहे, म्हणजे असेल काहीतरी बॉडी चेंजेस असतील, पण जर तुम्हाला थोडंसंही जर जाणवतं की तुम्हाला त्रास होत आहे, याने कन्सल्ट करा, थोडे टेस्ट रन करून आपण बघू, मे बी थोडे पैसे लागतील किंवा थोडा टाईम जाईल तुमचा अग्रीड, पण मला असं वाटतं ते करणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण की इट इज म्हणजे नेवर लेट, आय फील नेवर टू लेट, कारण की खूप लोक इग्नोर करतात आणि मग ते नंतर येतात बघायला अँड इट्स व्हेरी लेट. कारण की म्हणजे मी असं पण पाहिलं आहे की मी आय मीन पर्सनल एक्झाम्पल, मी स्वतःहून पाहिलं माझ्या डोळ्यासमोर की वीकनेस आहे, पण हां हां ठीक आहे, मे बी नॉर्मल आहे, अँड देन मग त्यांचं हिमोग्लोबिन 8, 5, 4 असं इथपर्यंतही गेलं आहे, म्हणजे ते नॉर्मल नाही आहे, ते तुमच्या इग्नोरन्समुळे की तुम अँड दे न्यू की त्यांना त्रास होत आहे, असं नाही आहे की त्यांना त्रास नव्हता होत, इट्स जस्ट मी तेच म्हणते सेल्फ अवेअरनेस रिगार्डिंग की तुमच्यासोबत जे होत आहे ते नॉर्मल नाही, आणि लगेच येऊन कन्सल्ट करणं खूप जास्त गरजेचं.
1: तुम्ही हे सगळं महिलांना सांगताय,
0: सगळ्यांना,
1: म्हणजे मुलाखत ऐकणारे जे पुरुष आहेत त्यांना पण काहीतरी सांगा ना काय करायला पाहिजे.
0: तुमच्या घरी ज्या महिला आहेत त्यांची काळजी घ्या, त्या खुश राहतील, तुम्ही पण खुश, अजून काही नाही.
1: अच्छा अच्छा, तर डॉक्टर श्रेया पंदरकर जे आपण खरं तर आता तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर या ठिकाणी तुम्ही MS करताय OBGYN मध्ये, म्हणजे हे काय नेमकं ते सांगा?
0: ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनेकोलॉजी.
1: अच्छा बरं, आणि तुम्ही एक मुलगी म्हणून काय सांगू इच्छिता की मुली खरंच असं काही अचीव करू शकतात?
0: मी माझ्या फॅमिलीची फर्स्ट डॉक्टर आहे.
1: अच्छा,
0: हा आय थिंक सो दॅट इज इनफ टू से.
1: अच्छा अच्छा,
0: आणि माझ्या नंतर माझा भाऊ MBBS मध्ये गेलाय.
1: अच्छा ओके,
0: सो आय फील दॅट इज इनफ.
1: बर,
0: आय मीन जर हवं तर तुम्ही करू शकता. विदाउट युअर फॅमिली सपोर्ट, म्हणजे दोन्ही इम्पॉर्टंट आहे. फॅमिली सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, मला होता, आय एम हॅपी, आय एम लकी, आय एम प्रिव्हिलेज्ड, बट आय हॅव सीन पीपल ज्यांच्याकडे फॅमिली सपोर्ट नव्हता बट त्यांनी अचीव्ह केलंय. इट्स जस्ट अबाउट अ माइंड पॉवर अँड अर माइंडसेट की तुम्हाला हवंय, देन डू एनिथिंग इट टेक्स.
1: तुम्ही एवढ्या प्रिव्हिलेज्ड होता तर तुम्हाला सर्व काही असं स्मूथली भेटलं की कधी अप अँड डाऊन आले लाईफ मध्ये?
0: आलेत ऑब्व्हियसली आले आहेत.
1: काय करत होता? मोटिवेशन मिळवण्यासाठी काय करत?
0: असं नाहीये की खूप स्मूथली भेटलं, इट्स जस्ट पेरेंट्स मोटिवेशन की ठीक आहे नाही झालं तर आम्ही करू किंवा और वी आर देअर विथ यू, असं नव्हतं की हा हा ठीक आहे हे नाही तर हे घे असं काही नव्हतं. पण हा
1: सेल्फ मोटिवेशन साठी काय करत?
0: सेल्फ मोटिवेशन इट्स ऑल इन युअर हेड मला वाटतं, अजून काही नाही. दुसरी गोष्ट मी लिहायची असं पेपरवर असं काहीतरी हायलायटरने मार्क करून असं डोळ्यासमोर ठेवायचे जो मी अभ्यास करायचे जर मला खूप डिमोटिवेटेड फील झालं तर, किंवा असे मोटिवेशनल व्हिडिओज बघायचे मी. आणि दुसरी गोष्ट जेव्हा मी पेरेंट्सला बघायचे आफ्टर माय स्टडी आर्स बस, म्हणजे कारण की जे करत होते मी त्यांच्यासाठीच करत होते ऍट दी एंड, और त्यांचं किती जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे कारण की त्यांचीही खूप जास्त एनर्जी स्पेंड झाली आहे माझ्या मागे. कारण की आय थिंक सो दॅट इज इनफ मग. कारण की जर त्यांचा सपोर्ट आहे तर इट इज ऑल्सो माय रिस्पॉन्सिबिलिटी की आय शुड गिव्ह इट बॅक. अजून काही
1: नाही. ह्या 4-6 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही कधी इन्स्टावर सोशल मीडियावर स्टोरी रील्स असलं काही केलं नाही?
0: टाकलेत ना. मला वाटतं लाईफमध्ये सगळं करायला हवं, पण अभ्यासही
1: करायला हवं.
0: मोटिवेटेड आणि फोकस्ड राहणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे मी यू कॅन आस्क एनी वन ऑर माय फ्रेंड्स, मी सगळं म्हणजे काय म्हणतात असं मी फिरली आहे, ट्रॅव्हल केलंय, ट्रेक्स केलेत, पण अभ्यासही केलाय, फॅमिली टाइम पण केलाय, मी घरच्यांसोबत पण बाहेर गेली आहे, किंवा सगळं फ्रेंड्स फॅमिली एव्हरीथिंग. अँड देन ऍट दी एंड डाऊन द लाईन माय बेसिक वॉज स्टडीज अँड माय करिअर. आय स्टील इट इज राईट नाऊ.
1: चित्रपट पाहणं, गाणे ऐकणं, कुठले गाणे आवडतात?
0: सगळे आवडतात जे सांगा.
1: आता या क्षणाला कुठलं गाणं असं तुम्हाला सुचवावं असं वाटतं जे की आम्ही मुलाखतीनंतर प्ले करू?
0: हां, ते गाणं खूप छान आहे. ते इंग्लिश हिंदी मीडियम ना, हिंदी मीडियम एक जिंदगी सौ ख्वाहिशा एक एक में पूरी करा ते गाणं.
1: तर ते गाणं पण आम्ही प्ले करतो. आणि डॉक्टर श्रेया पंदरकर जी, आपण या ठिकाणी आलात खरं तर आणि खूप सोप्या शब्दामध्ये आणि अतिशय म्हणजे काय म्हणतात त्याला अंडरस्टँडिंग, म्हणजे तुम्ही इंग्लिश वर्ड्स खूप मध्ये वापरले पण ते अंडरस्टँडिंग करणारे होते अशा पद्धतीचा विषय आहे. आणि एकूणच ज्या महिला आहेत त्या महिलांना एक महिलेने सांगितलेलं खूप लवकर पोहोचते
0: आहे बरोबर.
1: तर पण एवढा वेळ काढून आला नाही, खूप अशी छान माहिती सांगितली. आणि खरं तर आपण एम एस करत आहात आणि लवकरच आपण खूप चांगल्या प्रसिद्ध सुप्रसिद्ध अशा स्त्रीरोग तज्ज्ञ व्हाव्यात. आणि पुढची प्रॅक्टिस मी मग पुणे मुंबई धाराशिव मध्ये पण वेलकम आहात. तर आपण यावं आणि अशाच पद्धतीने अवेअर करत राहू आणि परत एकदा रेडिओ चॅनल व्हिजिट कराव्याशी मी आपल्याकडून.
0: थँक्यू, थँक्यू सो मच.
1: तर डॉक्टर श्रेया पंदरकर या स्त्रीरोग तज्ञ आहेत, सध्या एम एस करत आहेत OBGYN तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नेरूळ इथे. आणि आज त्या खास रेडिओ चॅनल व्हिजिट करून स्त्रियांमध्ये होणारे विविध आजार आणि त्याचे जे पैलू आहेत ते आपल्यासमोर मांडलेले आहेत. डॉक्टर श्रेया पंदरकरजी, मी परत एकदा आपले धन्यवाद.
0: थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोत्यावर रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबाद जर टच केलं तर आपल्याला ऐका येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण HTTP://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इन्स्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500 9970500. ऐकत राहा, आनंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या।
2: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाइट बिलाचे
2: आता 0 रुपये कसे देऊ?
1: अरे हो हो, विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया।
2: हो हो, नक्की। PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in।
3: हर घर सूर्यघर।
0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: घर खर्चासाठी पैसे द्या.
1: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
0: आणि लाईट बिलाचे.
1: आता 0 रुपये कसे देऊ.
0: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
1: हो हो, नक्की. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

बरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जग जगले दिल जुबा।
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।